जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा. दुसरा प्राणायाम करूया, कपालभाती. कपालभाती हा प्राणायाम केल्यामुळे कपाल म्हणजे मस्तकावर, भाती म्हणजेच तेज आणि ओज वाढतं. कपालभातीची कृती भस्रिकेपेक्षा थोडीशी वेगळी आहे. भस्रिकेत श्वास आणि उच्छ्वास समान रूपाने घेतले जातात आणि सोडलेही जातात, तर कपालभाती करताना शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडण्यावर भर दिला जातो. तेव्हा प्रथम मध्यम गतीने श्वास घ्या आणि जलद गतीने शक्तीपूर्वक उच्छ्वास सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा. श्वास घेण्याची क्रिया शक्य तितकी सहजपणे करा आणि पूर्ण एकाग्रता मात्र श्वास बाहेर सोडण्यातच करा. हे करताना आपल्याला जाणवेल की आपलं पोटही आकुंचन आणि प्रसरण पावत आहे. रोज 3 मिनिटं हा प्राणायाम अवश्य करायलाच पाहिजे. सुरुवातीला कपालभाती प्राणायाम करताना जेव्हा जेव्हा थकवा वाटेल तेव्हा तेव्हा मधून मधून थांबा. 1 ते 2 महिन्यांच्या सरावानंतर हा प्राणायाम तुम्ही न थांबताही करू शकाल. सुरुवातीला कदाचित कंबर आणि पोटात दुखेल, पण सरावामुळे ते हळूहळू बंद होईल. संकल्प ऐकत असताना शांत डोळे मिटून कपालभाती चालू ठेवा. कपालभाती प्राणायाम करताना मनामध्ये असा विचार आणा, माझ्या प्रत्येक उच्छ्वासाबरोबर माझ्या शरीरातील जो काही रोग आहे तो, आणि त्याचबरोबर काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्षा, राग, द्वेष इत्यादी सर्व विकार बाहेर पडत आहेत अशी भावना मनात ठेवून उच्छ्वास सोडा. आपल्याला नक्कीच फायदा होईल. कपालभातीमुळे मस्तकावर आणि चेहऱ्यावर तेज, ओज आणि सौंदर्य वाढतं. सर्व कफरोग, दमा, श्वास, ॲलर्जी, सायनस असे रोग नाहीसे व्हायला कपालभाती प्राणायाम खूपच सहाय्य करतो. हृदय, फुफ्फुस आणि मस्तकाचे रोगही दूर व्हायला मदत होते. लठ्ठपणा, मधुमेह, गॅस, बद्धकोष्ठता, आम्लपित्त, किडनी आणि प्रोस्टेट संबंधीचे रोग निश्चितपणे दूर होतात. आपल्या शरीरातील चक्रांचं शुद्धीकरण होऊन समस्त चक्रांमध्ये एक दिव्य शक्ती संचारू लागते. मन स्थिर, शांत आणि प्रसन्न राहतं. नकारात्मक विचार नाहीसे होतात. कपालभाती प्राणायाम रोज किमान 3 ते 5 मिनिटं अवश्य करायलाच पाहिजे. जुन्या किंवा असाध्य रोगांनी पीडित व्यक्तींनी 15 मिनिटं आणि स्वतःच्या ताकदीनुसार यापेक्षाही जास्त काळ हा प्राणायाम करावा. त्यासाठी या ध्वनिमुद्रिकेच्या शेवटी दिलेल्या संगीतावर रोज सराव करा. तिसरा अजून एक महत्वपूर्ण प्राणायाम म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. अनुलोम विलोम प्राणायाम सुरू करताना अंगठ्यानी उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास हळूहळू आत घ्या. मग मध्यमा आणि अनामिकेने डावी नाकपुडी बंद करून उजव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. आता त्याच नाकपुडीने हळूहळू श्वास आत घ्या. आता अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करा आणि डाव्या नाकपुडीने श्वास पूर्णपणे हळूहळू बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

ही एक प्रक्रिया पूर्ण झाली. असा साधारण 3 मिनिटं आपण अनुलोम विलोम प्राणायाम करणार आहोत. आपल्या शक्तीनुसार श्वासोच्छ्वासाची गती मंद, मध्यम किंवा जलद करा. थकवा येईल तेव्हा थोडा वेळ आराम करा, थकवा गेला की पुन्हा करा. हा प्राणायाम करताना मनात विचार करा की माझा पूर्ण देह दिव्य प्रकाशाने दैदिप्यमान होत आहे. सर्व शक्तिमान परमेश्वराच्या दिव्य शक्तीची चहूबाजूंनी वृष्टी होत आहे. हा प्राणायाम करताना प्रत्येक श्वासोच्छ्वासाबरोबर मानसिक रूपाने ओमचं चिंतन आणि मनन करा. त्यामुळे आपलं मन ध्यानाच्या उन्नत अवस्थेसाठी योग्य प्रकारे तयार होतं. अनुलोम विलोम प्राणायामाचा सर्वात मोठा लाभ म्हणजे ह्यामुळे शरीरातील सर्व नाड्या शुद्ध होतात. त्यामुळे देह पूर्णपणे निरोगी, कांतिमान आणि बलिष्ठ होतो. संधिवात, आमवात, स्नायूंची दुर्बलता असे वातरोग, मूत्ररोग, धातुरोग, आम्लपित्त, शीतपित्त असे पित्तरोग आणि सर्दी, जुनपडसं, सायनस, दमा असे कफरोग दूर व्हायला खूपच मदत होते. नकारात्मक विचार जाऊन सकारात्मक विचारात वाढ होते. तसंच आनंद, उत्साह, चैतन्य यांची प्राप्ती होते. अनुलोम विलोममुळे संपूर्णतः तन, मन, विचार आणि संस्कार यांची शुद्धी होते. देहाचे सर्व रोग नाहीसे होऊन आणि मनही शुद्ध होऊन ओंकाराच्या ध्यानात आपण लीन होऊ लागतो. ह्या प्राणायामाच्या सरावासाठी अखेरीस दिलेल्या संगीताचा अवश्य वापर करा. शेवटचा प्राणायाम करूया, भ्रामरी. श्वास पूर्णपणे आत घेऊन दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करा. अनामिका आणि मध्यमा या दोन बोटांनी दोन्ही डोळे हलके दाबून बंद करा आणि तर्जनीने भुवयांच्या वर थोडा दाब द्या आणि मनामध्ये ओंकाराचं चिंतन आणि मनन करत, भ्रमराप्रमाणे गुंजन करत हुंकाराच्या रूपात श्वास बाहेर सोडा. माझ्यासोबत ही क्रिया करा.

भ्रामरी प्राणायाम करताना मनामध्ये विचार आणा की माझ्यावर परमेश्वर कृपा, करुणा, शांती, आनंद यांची वृष्टी करत आहे. या शुद्ध भावनेने हा प्राणायाम केल्यामुळे एक दिव्य ज्योतिपुंज आपल्या आज्ञाचक्रात प्रकट होतो आहे अशी जाणीव तुम्हाला होईल आणि मन आपोआप ध्यानाकडे स्थित होईल. भ्रामरी प्राणायामामुळे मनाची चंचलता दूर होते, तसंच मानसिक तणाव, उत्तेजना, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा रोगांमध्ये सुद्धा भ्रामरी अत्यंत लाभदायक आहे. हा प्राणायाम कमीत कमी 3 वेळा करा. जास्तीत जास्त 11 ते 21 वेळा आपण भ्रामरी करू शकतो. रोज किमान एवढा वेळ प्राणायाम करणं हे अत्यंत आवश्यक आहे. अजून जास्ती सरावासाठी पुढे दिलेल्या संगीताचा जरूर वापर करा. त्याने आपलं आयुरारोग्य अत्यंत सशक्त, आनंदी, उल्हसित आणि तेजानं भरलेलं राहील. हरिओम.

मंगल ध्वनि। श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि। प्रस्तुती भक्ती सुधा।

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्त शरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो ऐकूया भूपाळी. गीतरचना प्रतिभानुज, संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर यांचा.

श्रोते हो संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज गुरुवार, भाद्रपद शुद्ध षष्ठी अर्थात 17 सप्टेंबर 2026। आजचं नक्षत्र आहे अनुराधा नक्षत्र।

आज ज्येष्ठा गौरी आवाहनाचा दिवस आहे. गौरी आवाहनाची वेळ संध्याकाळी 7:52 आहे. आज बलराम जयंती आहे.

कन्या संक्रांतीची वेळ आज सकाळी 7:52 आहे. सतरा सप्टेंबर हा मराठवाडा मुक्ती दिन. आज सूर्यषष्ठी आहे. आज विश्वकर्मा दिन. ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भगवद्गीतेमध्ये एक सूत्र आहे, न कांक्षती. याचा अर्थ कर्मयोगात कामनेचा त्याग मुख्य आहे. कर्मयोगी कोणत्याही प्राणी, पदार्थ, परिस्थिती इत्यादींची कामना करत नाही. कामनेचा त्याग आणि परहित यामध्ये परस्पर घनिष्ठ संबंध आहे. निष्काम होण्यासाठी दुसऱ्याचं हित करणं आवश्यक आहे. दुसऱ्याचं हित केल्याने कामनेच्या त्यागाविषयी सामर्थ्य निर्माण होतं. तर दुसरं सूत्र आहे, यो न द्वेष्टी. याचा अर्थ कर्मयोगी तो असतो जो कोणत्याही प्राणी, पदार्थ, परिस्थिती, सिद्धांत इत्यादीशी द्वेष करत नाही. सर्वांची सेवा करणं, सर्वांना सुख पोहोचवणं हे कर्मयोग्याचं काम आहे. जर त्याचा कोणाशीही यत्किंचित देखील द्वेष असेल तर त्याच्याकडून कर्मयोगाचं यथासांग रीतीने आचरण घडू शकणार नाही. म्हणून ज्याच्याशी थोडाही द्वेष असेल त्याची सेवा कर्मयोग्याने सर्वप्रथम केली पाहिजे.

श्रोतेहो भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण निर्गुण.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉ सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोतेहो आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नामजपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्री राम 17 सप्टेंबर। परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी। परमेश्वर आपल्याला खरोखरच हवा आहे का, आणि तो कशासाठी? बाकी एवढे कष्ट करून तुम्ही इथे येता तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असं कसं होईल? तुम्हाला खात्रीने तो हवा आहे, पण कशासाठी? तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून। असं जरी असलं तरी त्यात वाईट नाही, त्यातूनच आपल्याला पुढला मार्ग सापडेल। परंतु केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असं ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होय। मोठमोठ्या साधुसंतांना खरोखरच तशी नड भासली, त्यांनी मग परमेश्वर आपलासा करून घेतला। तुकाराम, रामदास यांना एका परमेश्वरा वाचून दुसरं काहीही हवंसं वाटलं नाही। भगवंताची नड फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते। रामदासांना परमेश्वराच्या उपदेशाची फार गरज भासू लागली। त्यांनी आपल्याला उपदेश करण्यासाठी मोठ्या भावाला विनवलं, परंतु भाऊ म्हणाला, बाळ, तू अजून लहान आहेस। रामदासांची तळमळ शमली नाही। त्यांनी लग्नाच्या आधीच पळ काढला। देवाच्या ध्यासात 12 वर्ष घालवल्यावर परमेश्वराने त्यांना उपदेश दिला, तेव्हाच त्यांची तळमळ शांत झाली। परमेश्वराची प्राप्ती ही वयावर, श्रीमंतीवर, जातीधर्मावर अवलंबून नाही, ती एका तळमळीवर अवलंबून असते। ही तळमळ असणं अत्यंत जरुरीचं आहे। ती तळमळ जर कशाने लागत असेल तर केवळ एका शरणागतीनेच होय। रामदासांनी रामाच्या पायावर डोकं ठेवून सांगितलं की, रामा, तुला मी देह अर्पण केला आहे, आता याची मला गरज नाही, तुझ्या वाचून जगणं मला अशक्य आहे। एवढं प्रेम, एवढं आपलेपण, एवढी तळमळ असल्यावर परमेश्वर किती वेळ दूर उभा राहणार? परमेश्वर अत्यंत अल्पसंतुष्ट आहे। आपण त्याच्याजवळ एक पाऊल पुढे गेलो तर तो 2 पावलं आपल्याजवळ येईल, परंतु आपल्याला त्याच्याकडे जायची तळमळच लागत नाही। आपले विकार, आपला अहंपणा, आपली देहबुद्धी आपल्याला मागे खेचते। या सर्वांचे बंध तोडून जो भगवंताकडे जातो तो पुन्हा मागे फिरत नाही। परमेश्वर मातेसारखा अत्यंत प्रेमळ आहे। कोणत्या आईला आपलं मूल जवळ घ्यावंसं वाटणार नाही, परंतु मध्येच हे विकार आड येतात। खरोखर भगवंताचं नाम हे मधला आड पडदा दूर सारतं, आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करतं, परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करतं, आणि सरळ आपल्या हाताला धरून थेट भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतं। हे नाम तुम्ही आपल्या हृदयात सतत जागृत ठेवा। आपण नामाची जागृती ठेवली तर विकारांना बाहेर पडता येणार नाही। श्रीराम।

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा। भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी, भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे। या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या। अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या। भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या। डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353530।

श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंगरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट जवळ एक खेड होतं, तिथे राधा नावाची एक बाई होती। बाळंत होऊन 8-10 दिवस झाले होते। मूल जन्मल्यापासून आजारीच होतं। वैद्यांनी खूप उपचार केले परंतु काहीही उपयोग झाला नाही। मूल अत्यवस्थ झालं। राधा स्वामी भक्त होती। शेवटचा उपाय म्हणून ती आपल्या अत्यवस्थ मुलाला पांघरुणात गुंडाळून स्वामींपाशी आली आणि मुलाला स्वामींच्या चरणांवर ठेवून मुलाच्या डोक्यावरचं पांघरुण तिने काढलं। तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपलं मूल मृत झालेलं आहे। राधाने आकांत मांडला। हमसून हमसून ती रडू लागली। ती महाराजांना म्हणू लागली, स्वामी तुम्ही माझे तारणहार आहात। अत्यवस्थ मुलाला तुमच्या पायावर घालावं म्हणून 6 कोस चालत आले। तुमच्या चरणांवर ठेवण्यापूर्वीच माझं मूल मरण पावलं। मला ह्या संकटातून सोडवा, मला माझं बाळ परत हवं हो स्वामी। बाईंचा आकांत एवढा व्याकुळ करणारा होता की सेवेकरी सुद्धा द्रवले। स्वामींना राधेची करुणा आली। स्वामींनी बाळाला हातात घेतलं, मुलाचे पाय धरले आणि एका विलक्षण वेगाने स्वामी बाळाला गरागरा फिरवू लागले। समोर एक चर खणलेला होता, त्या खड्ड्यात स्वामींनी मुलाला फेकून दिलं। त्या मुलाने जिवंत होऊन रडून रडून आकांत मांडला। राधेला गगनानंद झाला। स्वामींनी आपलं मृत मूल जिवंत केलं ह्याचा तिला एवढा आनंद झाला की तिने स्वामींचे चरण आपल्या आनंदाश्रूंनी धुतले। वारंवार ती पाया पडू लागली, म्हणू लागली, स्वामी तुमची मजवर कृपा झाली। मी निराधार, मुलाचे वडील ह्याच्या जन्माच्या अगोदर 1 महिना गेले, मला वैधव्य आलं। हा मुलगा माझा आधार होता, परंतु काळाने त्याच्यावर सुद्धा झडप घातली। तुमची कृपा झाली, वंशाचा दिवा विझला होता तो पुन्हा प्रकाशमान झाला। स्वामींनी राधेवर कृपा केली होती, परंतु गावातलं एक तरुण द्वाड टोळकं तिथे उभं होतं। ते टोळकं स्वामींचं कट्टर वैरी होतं। त्यातला एक जण चटकन म्हणाला, मूल जिवंतच होतं, गरागरा फिरवून महाराजांनी खाली आपटलं म्हणून ते रडायला लागलं इतकंच। स्वामींनी त्या उपद्व्यापित तरुणाकडे भेदक नजरेने पाहिलं, मात्र त्या तरुणाचा जीव कासा वीस झाला। मृत्यूदेवतेला स्वामींनी रिकाम्या हाताने परत पाठवलं नाही। मृत्यूदेवतेचा रिकामा फास त्या व्रात्य तरुणाच्या गळ्यात पडला होता।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताला साक्षी ठेवून आपण प्रत्येक श्वास घेतला तर नामस्मरणाला चंदन सुगंध सुटतो। याचा सोपा अर्थ असा की आपण करीत असलेल्या प्रत्येक कामात भगवंताला साक्ष ठेवून गर्क झालं की फलाशा संपते आणि केलेलं प्रत्येक कर्म उत्तम होतं। भगवंत घरी येणार आहे म्हणून तुम्ही साधा केर काढलात तर जमीनच म्हणू लागते की आज किती छान वाटत आहे। याचा अर्थ असा की परमेश्वराच्या चरणांना केर लागू नये म्हणून जेव्हा केर काढला जातो तेव्हा प्रत्येकाचे पाय समाधान पावतात।

श्रोते हो, आताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना, श्री स्वामी महिमा। स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे। नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात। याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी। स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा। निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती। स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना. याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील. या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत. या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा.

श्रोते हो भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर आता सादर करत आहोत श्री गणेश आराधना। सुरुवातीला ऐकूया श्री प्रमोद फडके गुरुजी यांच्या स्वरात श्री गणपती अथर्व शीर्ष, त्यानंतर गणेश कथा सादर होईल। अभिवाचक आहेत आशिष केसकर। या कथेनंतर आरत्या आणि मंत्रपुष्पांजली सादर होईल। आराधनेच्या अखेरीस ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा 108 वेळा जप होईल। श्री गणेश आराधना, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

ओम गंगणपतये नमः। अष्टविनायकातल्या महोदर या अवताराची कथा जाणून घेऊयात। महोदर इति ख्यातो ज्ञान ब्रह्म प्रकाशकाः मोहासुरस्य शत्रुर्वै आखुवानगः स्मृतः। भगवान गणेशाचा महोदर नावाने विख्यात अवतार ज्ञान ब्रह्माचा प्रकाशक आहे। तो मोहासुराचा विनाशक तसच त्याचं उंदीर वाहन सांगितलं गेलं आहे। दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या एका शिष्याचं नाव मोहासूर होतं। त्यांच्या आदेशानुसार मोहासुराने भगवान सूर्यांची आराधना केली। त्याच्या कठोर तपश्चर्येने भगवान सूर्य प्रसन्न झाले। त्यांनी मोहासुराला सर्वत्र विजयी होण्याचं वरदान दिलं। वर मिळाल्याने संतुष्ट होऊन असुर आपल्या स्थानावर परतला। शुक्राचार्यांनी त्याला दैत्यराजाच्या पदावर अभिषिक्त केलं। त्यानंतर त्याने आपल्या महान पराक्रमाने त्रैलोक्यावर अधिकार मिळवला। देवगण आणि मुनिगण पर्वतावर आणि अरण्यात लपून बसले। चहूबाजूंनी निश्चिंत होऊन मोहासूर आपल्या मदिरा या नावाच्या पत्नीसह सुखपूर्वक जीवन व्यतीत करू लागला। वर्णाश्रम धर्म, सत्कर्म, यज्ञ, तप इत्यादी सर्व नष्ट झालं। दुःखी देवता ऋषींना बरोबर घेऊन सूर्याकडे गेल्या आणि त्यांनी या भयानक विपत्तीतून मुक्त होण्याचा उपाय सूर्यालाच विचारला। भगवान सूर्यांनी त्यांना एकाक्षर मंत्र देऊन भगवान गणेशांना प्रसन्न करण्याची प्रेरणा दिली। देवगण आणि मुनिगण श्रद्धापूर्वक भक्तीपूर्वक भगवान महोदरांची उपासना करू लागले। त्यांच्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन भगवान महोदर प्रगट झाले। देवगणांनी आणि मुनींनी अत्यंत आर्त स्वराने महोदरांची स्तुती केली। तेव्हा भगवान महोदर म्हणाले, मी मोहासुराचा वध करीन, आपण सर्वजण निश्चिंत व्हा। असं म्हणून मूषकावर स्वार झालेले भगवान महोदर मोहासुराबरोबर युद्ध करण्यासाठी निघून गेले। हा समाचार देवर्षी नारदांनी मोहासुराला कळविला। तसंच त्याला अनंत पराक्रमी समर्थ महोदराचं स्वरूपसुद्धा समजावून सांगितलं। दैत्यगुरु शुक्राचार्य यांनीही त्याला भगवान महोदरांना शरण जाण्याविषयी शुभ संदेश कळविला। त्याचवेळी भगवान विष्णू भगवान महोदराचे दूत होऊन मोहासुराकडे आले। त्यांनी मोहासुराला म्हटलं, तू अनंत शक्ती संपन्न भगवान महोदरांशी मित्रता करावयास हवी, यातच तुझे कल्याण आहे। जर तू महोदरांना शरण जाऊन देवगण मुनिगण तसंच ब्राह्मणांना धर्मपूर्वक जीवन जगण्यात बाधा आणणार नाही असं वचन देशील तर कृपासागर प्रभू तुला क्षमा करतील। जर तू असं करणार नसशील तर रणभूमीत तुझं रक्षण होणं असंभव आहे। हे ऐकून मोहासुराचा अहंकार नष्ट झाला। त्याने भगवान विष्णूंना विनंती केली की आपण परमप्रभू भगवान महोदरांना माझ्या नगरीत आणून मला त्यांच्या दुर्लभ दर्शनाचा अवसर प्रदान करावा। भगवान महोदरांनी मोहासुराच्या नगरीत पदार्पण केलं। मोहासुराने त्यांचं अभूतपूर्व स्वागत केलं। दैत्य युवतींनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली। मोहासुराने भगवान महोदरांची श्रद्धा आणि भक्तीपूर्वक पूजा केली। त्याने सद्गदित कंठाने स्तुती करत भगवान महोदरांना म्हटलं, प्रभो, अज्ञानाला वश झाल्यामुळे माझ्याकडून जो अपराध घडला आहे तो क्षमा करा। मी आपला प्रत्येक आदेश पालन करीन असं वचन देतो। आता मी देवगण आणि मुनिगण यांच्याकडे चुकून देखील जाणार नाही। त्यांच्या कोणत्याही धर्माचरणात विघ्न निर्माण करणार नाही। अहेतुक कृपा करणारे भगवान महोदर मोहासुराच्या दैन्य भावावर प्रसन्न झाले। त्यांनी त्याला आपली भक्ती प्रदान केली। मोहासूर शांत झाल्यामुळे देवता ऋषी ब्राह्मण तसंच धर्मपरायण स्त्री आणि पुरुष सर्वच जण सुखी झाले। देवता आणि मुनी
यांनी महाप्रभू महोदरांची स्तुती आणि जय जयकार केला. ओम श्री महोदराय नमः. ओम गंग गणपतये नमः.

श्रोते हो, भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर आताच आपण ऐकलात कार्यक्रम श्री गणेश आराधना। यामध्ये आपण ऐकलेत श्री गणपती अथर्व शीर्ष, गणेश कथा, आरत्या, मंत्र पुष्पांजली आणि ओम गंग गणपतये नमहा या मंत्राची एक जपमाळ। श्री गणेश आराधना, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा।

0: श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना. याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील. या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत. या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा.

0: भक्तीसुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

श्रोते हो, आता ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला हा 66वा श्लोक आपण पाहणार आहोत. नवे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. जनी विष खाता पुढे सुख कैसे, करी रे मना ध्यान या राघवाचे. काय होत आहे आणि आपण काय करायला पाहिजे, दोन्ही या श्लोकात सांगितलं. ह्याच्यामध्ये दुसरा चरण पहिल्यांदा घेऊया. मना सज्जना सत्य शोधून पाहे. सत आणि असत दोन गोष्टी आहेत. मनुष्य असतच्या मागं लागलेला आहे, कारण दृश्य आहे ते. जे दृश्य विश्व आहे ते असत आहे हे किती जरी सांगितलं तरी जोपर्यंत सत काय आहे हे कळत नाही तोपर्यंत तो असतचा छंद सुटत नाही. वास्तविक यदृष्टम तद नष्टम म्हटलेलं आहे. जे दिसणार आहे ते नाश पावणार आहे. कुठलीही गोष्ट आपण पहा, आजचे फूल आहे उद्याला फूल राहत नाही. मनुष्य काल जो दिसला होता तो आज दिसेलच असं नाही. सगळं बदलत आहे, सारखं बदलत आहे, नवीन येत आहे पुन्हा जात आहे, असं सारखं बदलतं दृश्य आहे. शाश्वत असं काही नाही आहे. मग शाश्वत जे काय आहे, सत्तत्व, परमात्मतत्व, आत्मतत्व, ते जे आहे ते मना सज्जना सत्य शोधून पाहे. सत्चा शोध घे. कसा घ्यायचा संत सांगतात तुला. असत बाजूला सारल्याखेरीज सत्चा शोध लागणार नाही. म्हणून सर्व सांडून शोधा मजला, असा ईश्वराने शब्द सांगितला. पण समर्थ म्हणतात लोकी अमान्य केला शब्द. लोकांनी हा शब्द अमान्य केला. सर्व सांडून मला शोधायला सांगितलं आहे. म्हणून ध्यानामध्ये आपल्याला विश्वाचं भान विसरायचं आहे, देहाचं भान विसरायचं आहे आणि त्या सत्चा शोध घ्यायचा आहे जे आपल्या देहातच आहे आणि देहाला चालवतं बोलवतं आहे. ते जे चैतन्य आहे, सत आहे, त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे मना सज्जना. समर्थ सारखं मनाला सज्जना म्हणून आळवत आहेत. मन सज्जन नाहीच आहे, दुर्जन आहे खरं म्हणजे. पण माईलीशी म्हणते माझा बंड्या शाणा, तो शाणा नसतो त्यांनी शाणा व्हावा असं वाटत असतं. तसं हे मन दुर्जन जे आहे, नको त्याच्या मागं लागलेलं आहे. त्यांनी सज्जन व्हावं, सत्जन व्हावं असं समर्थांना वाटतं. म्हणून ते पुन्हा पुन्हा मना सज्जन असा शब्द वापरतात. आणि मनालाही सांगायला पाहिजे. शोधायचं काम करायचं कोणी, मनाने करायचं, बुद्धीनं करायचं. म्हणून मना सज्जना सत्य शोधून पाहे. सत्य काय आहे हे शोधायला पाहिजे. ते उघड दिसलं असतं तर शोधण्याचा प्रश्न नव्हता. पण ते उघड आपल्या चर्मचक्षूला दिसत नाही, त्याच्यासाठी ज्ञानचक्षूच उघडले पाहिजेत. चर्मचक्षू अवघाचे पूर्व पक्षू, आत्मा ठाईचा अलक्षु, लक्षवेना म्हटलं आहे. तो असं लक्षित करता येण्याजोगं नाही. आपण तेच होऊन राहायचं आहे. त्याला पाहायचं नाही. एखादी वस्तू आपण पाहतो तसं त्याला पाहायचं नाही आहे. आपण ते होऊनच राहायचं आहे असं संत सांगतात. मग इथं म्हटलं आहे त्या सत्य जे आहे ते शोधून पाहे. मग तुझ्या लक्षात येईल नवे सार संसार हा घोर आहे. लक्षात येईल की हा संसार जो आहे हा काही खरं नाही, हा घोर आहे, अतिशय त्रास देणारा आहे, यातना देणारा आहे, दुःख देणारा आहे. कारण या संसारात सुद्धा सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. ते दुःख माणसानेच निर्माण केलेलं आहे. तरी देखील जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख ते सगळं देहाला लागलेलं आहे. जन्मही दुःखात, मृत्यूही दुःखाचा, जीवनामध्येही व्याधी आहे, जरा आहे, ह्या सगळ्या गोष्टी दुःखदायक आहेत. त्यामुळे असा हा संसार जो आहे तो माणसाने एवढा गोड का वाटतो कोण असतो. संतांना याचं आश्चर्य वाटतं की काय माणसं संसारात रमतात, काय आहे त्या संसारात, काय मिळतं त्याच्यातून. सकाळी उठलं की ठराविक गोष्टी करायचा, जेवायचं, खायचं, काय ऑफिस नोकरी धंदा असेल तो करायचा, संध्याकाळी जेवायचं, पुन्हा अडवायचं, संपलं. सवन दिवसात काय केलं असं विचारलं तर देह पोषणाखेरीज काही केलं नाही. आणि ज्याच्यासाठी एवढं केलं तो देह उद्या 3 चिमटी राखवायची त्याची, काही निष्पन्न होणार नाही आहे. असं असताना हा घोर संसार जो आहे हा सार नाही आहे, त्याच्यात काही अर्थ नाही आहे. लक्षात घे, मना सज्जना सत्य शोधूनही पाहे. मग तुझ्या लक्षात येईल, नीट विचार केलास तर, की हा संसार काही खरा नाही. त्याला त्यांनी उदाहरण असं दिलं आहे, जनी विष खाता पुढे सुख कैसे. हे विष कसलं? संसाराचं, संसाराबद्दलची आसक्ती, हे विष आहे. संसारात असताना जर आसक्ती टाकून रामाची प्राप्ती करून घेता आली तर तो संसार खऱ्या अर्थाने सफल झाला, सार्थक झाला असं म्हणता येईल. पण ते जर नसेल तर नुसतं जेवण खाण झोप या ज्या काही गोष्टी आहेत काम, याच्या व्यतिरिक्त काही जर केलं नाही तर सगळा संसार हे विटू. म्हणून ते म्हणतात, संसाराबद्दलची आसक्ती, विषयांची कामना, नाना प्रकारचा, हा विषय झाला की तो विषय, तो झाला की दुसरा, दिवसभर कुठल्या ना कुठल्या विषयातच रंगलेलं आहे हे विष. थोडं थोडं थोडं खात असल्यामुळे ते विष आहे लक्षात येत नाही आपल्या. पण हे विष जर खात असेल तर सुख कसं मिळणार. संसारही ज्यांना सुख जाहले ऐसे देखिले ना ऐकिले, समर्थच म्हणतात. संसारी माणसाला सुख झालं असं कोणी ऐकलं नाही आहे. त्याचं कारण सुख संसारात नाहीच आहे. सुख आहे स्वरूपाच्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी सुख आनंद आहे ते ठिकाण सोडून माणसं इतरत्र त्याचा शोध घेतात. असं जर घेत असतील तर त्यांना सुख मिळणार कसं. विषय सुख हे क्षणभर मिळतं, त्या क्षणापुरतं. गुलाबजाम जिभेवर ठेवला की जोवर जभेवर तो आहे तोवर आपल्याला त्याची गोडी आहे, संपलं. आत गेला की संपलं. तो सोसला तर बरं आहे, नाही सोसला तर त्याचा व्यापच पुन्हा. त्यामुळे विषयाचं सुख हे क्षणिक आहे, मर्यादित आहे, अमर्याद सुख नाही. अमर्याद सुख ज्या ठिकाणी आहे त्या सुखाचा जर शोध घेता आला आणि ते सुख जर मिळालं तर ते मात्र शाश्वत सुख आहे आणि त्यालाच आत्मसुख असं म्हटलेलं आहे. ते मिळवायला पाहिजे. पण ते जर नसेल तर जनी विष खाता पुढे सुख कैसे, कसे मिळणार नाही. मग आता काय कर, सुख मिळणार नाही तर सुख कुठं आहे, कसं मिळवायचं. करी रे मना ध्यान या राघवाचे. तुला सुख पाहिजे ना, मग राघवाचं ध्यान कर, तिथं सुख आहे. सुखाचं ठिकाण ते आहे, परमसुख, आत्मसुख. राघवाचं ध्यान कर, त्याची प्राप्ती करून घे, त्याच्याशी एकरूप हो, त्याच्या निर्गुण स्वरूपाशी. देवपद आहे निर्गुण, तो जो निर्गुण आहे त्याच्याशी तत्वतः तू मिळून जा म्हणजे तो जीवाला सुख होईल. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे तव जय होय तया नाव सुख, असे ज्ञानदेवानी व्याख्या केली आहे सुखाची. जीवाला इकडं तिकडं फिरून सुख मिळणार नाही. जीव जेव्हा आपल्या मूळ स्वरूपाशी मिळून जाईल तेव्हा त्याला जे मिळेल त्याला सुख असं म्हटलेलं आहे. ते सुख जर तुला हवं असेल तर करी रे मना ध्यान या राघवाचे, या राघवाचं ध्यान कर. म्हणून म्हटलं आहे, नवे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. जनी विष खाता पुढे सुख कैसे, करी रे मना ध्यान या राघवाचे। जय जय रघुवीर समर्थ।

0: श्रोतेहो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोतेहो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोतेहो, भक्तीसुधाच्या या श्रवणयज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका. रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना. याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील. या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत. या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा.

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव

आणि भक्तीसुद्धा सेवा मित्र करिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

संगीतकार राम फाटक यांच्या संगीत रचनेतील संत सेना महाराजांचा अभंग आता ऐकूयात. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
2: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो ऐकूया रमेश आणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

भक्ती सुधावरून ऐका। रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या। भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता।

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलास बुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोते हो, ऐकूया ना वी कुलकर्णी यांची पदरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353531 30.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐकूया उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग.

श्रोतेहो, स्वर अर्चना या कार्यक्रमात आत्ताच आपण उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनईवर वाजवलेला राग वृंदावनी सारंग ऐकलात. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग भिंपलास.

0: स्वर अर्चना या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकलात पंडित मल्लिकार्जुन मनसूर यांनी गायलेला राग भिंपलास. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात ऐकूयात शारदा स्तुती.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण रोज संध्याकाळी 7:30.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 आणि रात्री 11.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 याचं पुनःप्रसारण रात्री 8.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा. श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना. संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं. स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्ती सुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्ती सुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोतेहो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोतेहो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदा

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

आवृत्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

मंगल ध्वनि श्रोते हो सादर करत आहोत श्लोक स्तोत्र भूपाळ्या अभंग भक्ती गीतांचा कार्यक्रम मंगल ध्वनि प्रस्तुती भक्ती सुधा

आता ऐकूया गुरुवारची नित्य प्रार्थना, श्लोक आणि मंत्र. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

आता ऐकूया श्री दत्त शरणाष्टकम दत्तात्रेय भवशरणम. संगीत आशिष केसकर आणि स्वर अदिती केसकर आणि सहकारी यांचा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोतेहो ऐकूया भूपाळी. गीतरचना प्रतिभानुज, संगीत श्रीनिवास केसकर आणि स्वर आहे श्रीकांत पारगावकर यांचा.

श्रोते हो, संत तुकाराम महाराजांची अभंग रचना ऐकूया. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोतेहो, आता ऐकूया संत नामदेव महाराजांची अभंगरचना. संगीत आहे राम फाटक यांचं आणि स्वर पंडित भीमसेन जोशी यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात श्लोक, स्तोत्र, भूपाळ्या, अभंग भक्तिगीतांचा कार्यक्रम मंगलध्वनी. प्रस्तुती भक्तिसुधा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

विक्रम संवत 2082, शालिवाहन शके 1948। आज गुरुवार, भाद्रपद शुद्ध षष्ठी अर्थात 17 सप्टेंबर 2026। आजचं नक्षत्र आहे अनुराधा नक्षत्र।

आज ज्येष्ठा गौरी आवाहनाचा दिवस आहे. गौरी आवाहनाची वेळ संध्याकाळी 7:52 आहे. आज बलराम जयंती आहे.

कन्या संक्रांतीची वेळ आज सकाळी 7:52 आहे. September 17 हा मराठवाडा मुक्ती दिन. 8 ऐकूयात आजच्या कार्यक्रमातलं सुविचारधन. भगवद्गीतेमध्ये एक सूत्र आहे, न कांक्षती. याचा अर्थ कर्मयोगात कामनेचा त्याग मुख्य आहे. कर्मयोगी कोणत्याही प्राणी, पदार्थ, परिस्थिती इत्यादींची कामना करत नाही. कामनेचा त्याग आणि परहित यामध्ये परस्पर घनिष्ठ संबंध आहे. निष्काम होण्यासाठी दुसऱ्याचं हित करणं आवश्यक आहे. दुसऱ्याचं हित केल्याने कामनेच्या त्यागाविषयी सामर्थ्य निर्माण होतं. तर दुसरं सूत्र आहे, यो न द्वेष्टी. याचा अर्थ कर्मयोगी तो असतो जो कोणत्याही प्राणी, पदार्थ, परिस्थिती, सिद्धांत इत्यादीशी द्वेष करत नाही. सर्वांची सेवा करणं, सर्वांना सुख पोहोचवणं हे कर्मयोग्याचं काम आहे. जर त्याचा कोणाशीही यत्किंचित देखील द्वेष असेल तर त्याच्याकडून कर्मयोगाचं यथासांग रीतीने आचरण घडू शकणार नाही. म्हणून ज्याच्याशी थोडाही द्वेष असेल त्याची सेवा कर्मयोग्याने सर्वप्रथम केली पाहिजे.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
0: श्री मुद्गल पुराण द्वितीय खंड. शौनकांना दक्ष मुद्गल संवादातील एकदंत चरित्राचा इतिहास सांगताना ओघाने आलेलं प्रह्लादाचं महात्म्य आणि गृत्समदाशी झालेला संवाद सूत सांगू लागला. प्रथम गणेशाच्या कृपाप्रसादाने विघ्ने दूर करून ब्रह्मदेवांनी सृष्टी करण्यास प्रारंभ केला. सृष्टी निर्माण करीत असता मी सृष्टी निर्माण न करता गणेशाचं पूजन करीन असं म्हणताच ब्रह्मदेवांनी नारदांना शाप दिला. तेव्हा नारद नारायणाच्या मुखातून गणेशाचं ज्ञान करवून घेऊन शापमुक्त झाले. एकदा कैलासात शंकर गणेश पूजन करीत असलेले पाहून नारदांनी वैकुंठात जाऊन नारायणाला गणेश महात्म्य विचारलं. विष्णूंनी त्यांना गणेश महात्म्य सांगितलं. मग नारदही गणेश भक्ती करून गाणपत्य झाले. ब्रह्मदेवांनी नवधा सृष्टी निर्माण करून कर्दमाला प्रजा निर्माण करण्यास सांगितलं. तेव्हा विष्णू कर्णमलोद्भूत मधुकैटभांनी सर्वांना संत्रस्त केलं. अखेर विष्णूंनी गणेशाचं ध्यानस्तवन करून मधुकैटभांचा नाश केला. ब्रह्मपुत्र नवप्रजापतींनी गणेशाची स्तुती केली. त्यापैकी दक्षाला शक्ती रूपिणी सती कन्या म्हणून तुझ्या पोटी येईल असं गणेशाने आश्वासन दिलं. गणेश प्रसादाने स्वयंभूव मनूला दृढ भक्ती मिळाली. मनू आणि शतरूपा यांच्या मुलींपैकी प्रसूती दक्षाला दिली गेली. आकुती रुचीला आणि देवहूती कर्दमाला मिळाली. शतरूपेचे प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन मुलगे. नंतर दक्षकन्येचा वंश मुद्गलांनी कथन केला. प्रसूतीपुत्र पितरांचे गणेशस्तवन कथन करून दत्तचरित्रातील भोगल स्त्रीचं कथानक सांगून मुद्गलांनी भोगमोक्ष वर्णन केले. ब्रह्मपुत्र अत्रींनी अवधूत दत्तांना गणेशतत्व सांगताच गणेशाचं स्तवन करून दत्त गणेशभक्त आणि शंकर मित्र झाले. अत्रिपुत्र दुर्वासांचं चरित्र सांगून मुद्गलांनी मनुपुत्र प्रियव्रतराजाची हकीकत सांगितली. प्रियव्रताने नारद मुखातून ऐकलेल्या गणेशाची भक्ती करून प्रियव्रताला राज्यप्राप्ती झाली. नंतर मुद्गलांनी प्रियव्रताचे 10 पुत्र सांगून द्वीपवर्णन, भूगोल, सूर्यमंडल वर्णन, नवग्रहरथ वर्णन, ऊर्ध्वलोक वर्णन, सप्तपाताल वर्णन करून गणेश स्वरूप ब्रह्मांडाचं वर्णन केलं. प्रियव्रताच्या नाभी नावाच्या कलावतार नातवाला 100 पुत्र झाले. त्यातील 9 योगी गाणपत्य झाले. सर्वात ज्येष्ठ ऋषभ याने शंकराकडून गणेशतत्व समजून घेऊन गणेशता मिळविली. ऋषभपुत्र भरत तप करीत असता मृगशावका सक्त झाला आणि मरून मृगरूप होऊन पुलह ऋषींच्या आश्रमी गेला. तिथे आलेल्या ब्रह्मदेवांनी पुलहाला केलेला उपदेश त्याने ऐकला. पुलहाने गणेशस्तवन केलं. ते सर्व ऐकून आणि पाहून त्याने मृगरूप टाकलं आणि तो अंगिरस कुलात जडभरत या नावाने प्रसिद्ध गाणपत्य झाला. घरी मनस्वी त्रास झाल्याने बाहेर पडलेल्या त्याला चोरांनी धरलं. त्याचा बळी देत असता त्याने केलेल्या गणेशस्मरणाने आलेल्या गाणपत्यांनी चोरांचा नाश केला. हिंडत असलेल्या जडभरताला सिंधू देशाधीश रहुगणाचे शिविका वाहक बनून जात असता बोलावं लागलं. त्यावरून राजाने त्याचं मोठेपण जाणलं. जडभरताने स्वतःची ओळख सांगताच रहुगण विनम्र होऊन आणि तत्वज्ञान ऐकून गाणपत्य झाला. त्याने त्याला शांती प्राप्त झाली.
2: मयुरेश तीर्थाला आलेल्या जडभरताने स्तुती करून गणेश दर्शन घेतलं. मनूच्या उत्तानपाद राजाची कथा मुद्गलांनी सांगितली. त्यात सापत्न भावामुळे बाहेर पडलेल्या ध्रुवाला नारदोपदेश होऊन गणेश दर्शन झाल्याचं त्यांनी कथन केलं. ध्रुवाच्या दुष्ट नातवाला वेनाला ब्राह्मणांनी शापून मारलं आणि त्याच्या शरीराचं मंथन करून पृथ्वी निर्माण केला. पृथ्वीचं दोहन करून त्याने 100 यज्ञ केले. त्यात विघ्न आणणाऱ्या इंद्राला त्याने क्षमा केली. मग इंद्राने त्याची पूजा केली. एकदा पृथ्वीराजाकडे आलेल्या सनकादी मुनींनी शंकरापासून मिळालेलं गणेश तत्व ऐकलं आणि तो स्वतःही सर्वस्व त्याग करून मोठा गाणपत्य झाला. त्याचा पुत्र प्राचीन वरही कर्ममार्गी होता. त्याला नारदाने ज्ञानयोग सांगून गणेश महात्म्य ऐकवलं. तोही ब्रह्मभूत होऊन गणेशभक्त झाला. त्याच्या प्रचेतस नावाच्या पुत्रांनी विष्णूंना प्रसन्न केलं होतं. एकदा तिथे आलेल्या नारदांनी त्याला गणेश तत्व कथन केलं तेव्हा तेही गणेश रूपाकार झाले. नंतर मुद्गलांनी दक्षाच्या जावयाची कश्यपाची सृष्टी कथन केली. मरीची पुलस्त्य आणि पुलह यांचा वंश सांगून आत्रिपुत्र वसिष्ठ आणि त्याचा पुत्र पराशर यांच्या संवादातून वसिष्ठाची तपश्चर्या निवेदन केली. वसिष्ठाप्रमाणेच पराशराने भक्ती करून गणेश हाच पुत्र होण्याचं वर मिळविला. दक्षाच्या विचारण्यावरून मुद्गल ऋषींनी गजासुराचा जन्म आणि पराशराच्या पुत्राची उत्पत्ती सांगितली. गजासुर सैन्यवध आणि गजासुर वध सांगून त्यांनी त्यास व्यास महात्म्य कथन केलं. शुकोपाख्यान गौतम चरित्र सांगून तसंच नृसिंह महात्म्य आणि वाराह महात्म्य सांगून च्यवनाची उत्पत्ती सांगितली. नंतर अग्निमहात्म्य वर्णन करून च्यवनाची तपश्चर्या सांगितली. पुढे भृगुचरित्र कथन केलं. च्यवन महात्म्य ऐकल्यानंतर मदाचं चरित्र सांग असं प्रह्लादाने म्हटल्यानंतर गृत्समदाने मदासुराची कथा सांगण्यास प्रारंभ करून त्याचा राज्याभिषेक सांगितला. नंतर मदासुराने स्वर्गावर विजय मिळवल्याचं कथन केलं. देवीभक्त मदासुराने तारकाला देवीकडे पाठवलं. तो युद्ध निश्चित करून परत आला. त्याचा निरोप ऐकून मदासूर युद्धाला निघाला आणि त्याची इंद्राशी गाठ पडली. नंतर चालू झालेल्या अस्त्रयुद्धात इंद्राचा सर्वांसह पराजय झाला. ते युद्ध एवढ्यावरच न थांबता तिथे आलेल्या शंकरादिकांचाही पराभव झाला आणि मदासुराने विजयी होऊन सार ब्रह्मांड व्यापलं. त्रैलोक्याचं ऐश्वर्य तो भोगू लागला. त्यावेळी अधर्माचा उदो उदो झाला. स्वाहा स्वदहादी बंद पडले. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या देवांकडे सनत्कुमार आले. त्यांना देवांनी असुरनाश आणि धर्मस्थापना होण्यासाठी उपाय विचारला. तेव्हा त्यांनी गणेशाची उपासना सांगितली. त्याप्रमाणे यथासांग उपासना झाल्यावर एकदंत प्रसन्न झाला आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे त्याने वर दिला. ही वार्ता नारदांकडून कळताच मदासुराने दूत पाठवला. त्याच्या करवी युद्धाचा निरोप येताच युद्धासाठी निघालेल्या मदासुराला गणेशाने परशूने विद्ध केलं. त्यामुळे त्याने स्वतःचा पराजय मान्य केला. एकदंताची स्तुती करून तो स्वस्थानी गेला. मग सर्व देवांनी एकदंताची स्तुती केली. हे चरित्र ऐकल्याने भुक्ती आणि मुक्ती लाभते. प्रह्लादाने आणखी चरित्र विचारल्यावरून गृत्समद सांगू लागले. गौडनगरात रौद्रकेतू शारदा यांना झालेल्या देवांतक नरांतकांनी हाहाकार उडवला. तेव्हा देवांच्या प्रार्थनेने संतुष्ट होऊन वर दिल्याप्रमाणे कश्यपाचा पुत्र म्हणून गणेश जन्मला. तिथे त्याच्यावर अनेक संकटं आली. आपल्या मुलाच्या लग्नासाठी पुढे काशी राजा त्याला आपल्या घरी काशीला घेऊन गेला. तिथेही त्याच्यावर अनेक संकटं आली. काशी राजाकरवी गणेशाने भृशुंडीला बोलवून दर्शन दिलं. भृशुंडीच्या भक्तीने काशी राजा प्रभावित झाला. भृशुंडीची कथा विचारल्यावरून गृत्समदाने कैवर्तकाचा यमराज सूर्याचा संवाद ऐकवला. यमधर्माचा शाप दूर करणारं कुंडसंभव चरित्र सांगितलं. नंतर नामा कोळ्याची कथा ऐकवली. मुद्गलांना मारण्यासाठी तो आला असता त्यांच्याच आदेशानुसार गणेश ध्यान करू लागला. त्यातूनच त्याला सोंड फुटली. मुद्गलांनी त्याला ब्राह्मणत्व देऊन एकाक्षरी मंत्र सांगितला. चित्तवृत्तीचा निरोध करून त्याने काशी राजाच्या घरी गजाननाचं पूजन केलं. अनेक संकटांना दूर सारून आणि त्या दैत्यांना ठार करून विनायकाने काशी राजाच्या मुलाचा विवाह पार पाडला आणि नंतर राजाला सदेह गणेश लोकाला नेलं. तदनंतर गृत्समधाने पुष्टीपतीचं भुक्तिमुक्तीप्रद चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. शक्तिभक्त शकुनीपुत्र दुर्मतीने शक्तीची आराधना करून वर मिळविले, देवांचा पराभव केला. अखेर त्याने शक्तीलाच आपली पत्नी बनवण्याचा घाट घातल्यामुळे शक्ती शंकरांकडे गेली. नारदांच्या सांगण्यावरून केलेल्या शिवशक्तीच्या प्रार्थनेने गजानन त्यांचा पुत्र झाला. त्यावेळी दर्शनासाठी शनैश्वर सहकुटुंब आला. संत्रस्त झालेल्या शनीला गणेशाची उपासना लाभली. गणेशाचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर तो परत आला. नंतर गणेशाने विष्णूंना दूत म्हणून दुर्मतीकडे पाठवलं, पण त्याचा उपयोग झाला नाही. दोन्ही सैन्य सज्ज झाली. युद्धात दुर्मतीने उपटलेल्या डाव्या दातानेच गणेशाने त्याला ठार मारलं. नंतर गृत्समदाने लोपामुद्रेच्या इच्छेसाठी अगस्त्याने केलेल्या द्रव्य प्रयत्न सांगण्यास प्रारंभ केला. दिलीपाच्या सांगण्यावरून द्रव्यासाठी अगस्त्य वातापीकडे आला. भोजनात पशुरूप इल्वल नष्ट झालेला पाहून वातापी समुद्रात जाऊन लपला. तेव्हा समुद्र शोषणाचा उपाय ब्रह्मदेवांनी विचारला असता गणेशाची उपासना सांगून ब्रह्मदेवांनी गोलोकातील राधाकृष्ण शापाचं कथानक सांगितलं. आपण ब्रह्म आहोत या त्यांच्या भ्रांतीचं निराकरण होऊन दोघांनी स्तवन केलं आणि पुष्टीपतीच्या कृपेने दोघे गाणपत्य होऊन गोलोकी गेली. अगस्त्याला समुद्र प्राशनाची शक्ती प्राप्त होण्याविषयी गणेशाचं आश्वासन मिळालं. ब्रह्मदेवांकडून षडाक्षरी मंत्र घेऊन 3 महिन्याच्या तपाने सिद्ध झालेल्या अगस्त्याने समुद्र शुष्क केला. वातापी नगरीत जाऊन द्रव्य घेऊन लोपामुद्रेस दिले आणि तो गणेशभक्त होऊन राहिला. पुढे गृत्समद कपिलचरित्र सांगू लागला. मनुपुत्री देवहूतीला कर्दमापासून झालेल्या विष्णू अवतार असलेल्या कपिलापासून सर्वसार रूप गणेश तत्वज्ञान कर्दमाने ऐकलं. ज्ञान सांगून कपिल गंगेच्या दक्षिण तीरी गेला. तिथे भेटण्यास आलेल्या इंद्राने संतुष्ट होऊन दिलेला चिंतामणी नावाचा मणी कपिलाने गळ्यात धारण केला. तो मणी षडक्षरी मंत्राने तप केलेल्या विष्णूंना गणेशाने दिला होता. पुढे तो विष्णूंनी इंद्राला आणि इंद्राने कपिलाला दिला. एकदा सैन्यासह आलेल्या गणासुराने चिंतामणीचा प्रभाव पाहिला आणि बळजबरीने तो पळवून नेला. प्रह्लादाच्या विचारण्यावरून गृत्समदाने गणासुराची पूर्वजन्म कथा सांगितली. कपिलाच्या स्तुतीने प्रसन्न झालेल्या गणेशाने गणासुराच्या वधासाठी मी तुझा पुत्र होईन असा वर त्याला दिला. त्याप्रमाणे अग्निकुंडातून प्रकट झालेल्या एकदंताने मी तुझा पुत्र आहे असं सांगताच कपिलाने चिंतामणी मणी परत मिळावा अशी इच्छा प्रकट केली. तेव्हा गणेशाने गणासुराच्या स्वप्नात जाऊन त्याला मारल्याचं आणि मणी पळवून कपिलाला दिल्याचं दाखवलं. त्यामुळे रागावून तो दैत्य ससैन्य निघाला आणि कपिलाला मारण्यासाठी आश्रमात आला. तिथेच असलेल्या गणराजाने परशुने त्याचं मस्तक तोडून तो मणी कपिलाला दिला. माझं सर्व चिंतित सफल झालं असं म्हणून तो चिंतामणी स्वतः कपिलाने एकदंताच्या गळ्यात बांधला. अशा प्रकारे एकदंताच्या अवतार कथा सांगून गृत्समदाने प्रह्लादाला गणेशाची योग साधना समजावून दिली. त्याप्रमाणे वागून प्रह्लाद महायोगी झाला. दक्षाने विचारल्यावरून मुद्गलांनी एकदंत तीर्थाची माहिती आणि तिथे केलेल्या साधनेचं फल सांगितलं. सुताने दक्ष मुद्गल संवाद सांगून पुढे मी महोदर चरित्र कवीन असं शौनादिकांना आश्वासन दिलं. द्वितीय खंड समाप्त.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम सगुण

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

श्रोते हो आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा.

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर सुरेश वाडकर आणि सहकारी.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम सगुण निर्गुण.
1: भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: श्रोते हो, भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला हा 66वा श्लोक आपण पाहणार आहोत. नवे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. जनी विष खाता पुढे सुख कैसे, करी रे मना ध्यान या राघवाचे. काय होत आहे आणि आपण काय करायला पाहिजे, दोन्ही या श्लोकात सांगितलं. ह्याच्यामध्ये दुसरा चरण पहिल्यांदा घेऊया. मना सज्जना सत्य शोधून पाहे. सत आणि असत दोन गोष्टी आहेत. मनुष्य असतच्या मागं लागलेला आहे, कारण दृश्य आहे ते. जे दृश्य विश्व आहे ते असत आहे हे किती जरी सांगितलं तरी जोपर्यंत सत काय आहे हे कळत नाही तोपर्यंत तो असतचा छंद सुटत नाही. वास्तविक यदृष्टम तद नष्टम म्हटलेलं आहे. जे दिसणार आहे ते नाश पावणार आहे. कुठली गोष्ट आपण पहा, आजचे फूल आहे उद्याला फूल राहत नाही. मनुष्य काल जो दिसला होता तो आज दिसेलच असं नाही. सगळं बदलत आहे, सारखं बदलत आहे, नवीन येत आहे पुन्हा जात आहे. असं सारखं बदलतं दृश्य आहे. शाश्वत असं काही नाही आहे. मग शाश्वत जे काय आहे, सत्तत्व, परमात्मतत्व, आत्मतत्व, ते जे आहे ते मना सज्जना सत्य शोधून पाहे. सत्चा शोध घे. कसा घ्यायचा संत सांगतात तुला. असत बाजूला सारल्याखेरीज सत्चा शोध लागणार नाही. म्हणून सर्व सांडून शोधा मजला, असा ईश्वराने शब्द सांगितला. पण समर्थ म्हणतात लोकी अमान्य केला शब्द. लोकांनी हा शब्द अमान्य केला. सर्व सांडून मला शोधायला सांगितलं आहे. म्हणून ध्यानामध्ये आपल्याला विश्वाचं भान विसरायचं आहे, देहाचं भान विसरायचं आहे आणि त्या सत्चा शोध घ्यायचा आहे जे आपल्या देहातच आहे आणि देहाला चालवतं बोलवतं आहे. ते जे चैतन्य आहे, सत आहे, त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे मना सज्जना. समर्थ सारखं मनाला सज्जना म्हणून आळवत आहेत. मन सज्जन नाहीच आहे, दुर्जन आहे खरं म्हणजे. पण माईलीशी म्हणते माझा बंड्या शाणा, तो शाणा नसतो त्यांनी शाणा व्हावा असं वाटत असतं. तसं हे मन दुर्जन जे आहे, नको त्याच्या मागं लागलेलं आहे. त्यांनी सज्जन व्हावं, सत्जन व्हावं असं समर्थांना वाटतं. म्हणून ते पुन्हा पुन्हा मना सज्जन असा शब्द वापरतात. आणि मनालाही सांगायला पाहिजे, शोधायचं काम करायचं कोणी, मनाने करायचं, बुद्धीनं करायचं. म्हणून मना सज्जना सत्य शोधून पाहे. सत्य काय आहे हे शोधायला पाहिजे. ते उघड दिसलं असतं तर शोधण्याचा प्रश्न नव्हता. पण ते उघड आपल्या चर्मचक्षूला दिसत नाही, त्याच्यासाठी ज्ञानचक्षूच उघडले पाहिजेत. चर्मचक्षू अवघाचे पूर्व पक्षू, आत्मा ठाईचा अलक्षू, लक्ष वेना म्हटलंय. तो असं लक्षित करता येण्याजोगं नाही. आपण तेच होऊन राहायचं आहे. त्याला पाहायचं नाही. एखादी वस्तू आपण पाहतो तसं त्याला पाहायचं नाही आहे. आपण ते होऊनच राहायचं आहे असं संत सांगतात. मग इथं म्हटलं आहे त्या सत्य जे आहे ते शोधून पाहे. मग तुझ्या लक्षात येईल नवे सार संसार हा घोर आहे. लक्षात येईल की हा संसार जो आहे हा काही खरं नाही, हा घोर आहे, अतिशय त्रास देणारा आहे, यातना देणारा आहे, दुःख देणारा आहे. कारण या संसारातसुद्धा सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. ते दुःख माणसानेच निर्माण केलेलं आहे. तरी देखील जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख ते सगळं देहाला लागलेलं आहे. जन्मही दुःखात मृत्यूही दुःखाचा, जीवनामध्ये व्याधी आहे जरा आहे, ह्या सगळ्या गोष्टी दुःखदायक आहेत. त्यामुळे असा हा संसार जो आहे तो माणसाने एवढा गोड का वाटतो कोणाष्टो. संतांना याचं आश्चर्य वाटतं की काय माणसं संसारात रमतात, काय आहे त्या संसारात, काय मिळतं त्याच्यातून. सकाळी उठलं की ठराविक गोष्टी करायचा, जेवायचं खायचं, काय ऑफिस नोकरी धंदा असेल तो करायचा, संध्याकाळी जेवायचं, पुन्हा अडवायचं, संपलं. सवन दिवसात काय केलं असं विचारलं तर देह पोषणाखेरीज काही केलं नाही. आणि ज्याच्यासाठी एवढं केलं तो देह उद्या 3 चिमटी राखवायची, त्याची काही निष्पन्न होणार नाही आहे. असं असताना हा घोर संसार जो आहे हा सार नाही आहे, त्याच्यात काही अर्थ नाही आहे, लक्षात घे. मना सज्जना सत्य शोधून पाहे, मग तुझ्या लक्षात येईल. नीट विचार केलास तर की हा संसार काही खरा नाही. त्याला त्यांनी उदाहरण असं दिलं आहे, जनी विष खाता पुढे सुख कैसे. हे विष कसलं? संसाराचं, संसाराबद्दलची आसक्ती हे विष आहे. संसारात असताना जर आसक्ती टाकून रामाची प्राप्ती करून घेता आली तर तो संसार खऱ्या अर्थाने सफल झाला, सार्थक झाला असं म्हणता येईल. पण ते जर नसेल तर नुसतं जेवण खाण झोप ह्या ज्या काही गोष्टी आहेत काम, ह्याच्या व्यतिरिक्त काही जर केलं नाही तर सगळा संसार हे विटू. म्हणून ते म्हणतात संसाराबद्दलची आसक्ती विषयांची कामना नाना प्रकारचा, हा विषय झाला की तो विषय, तो झाला की दुसरा, दिवसभर कुठल्या ना कुठल्या विषयातच रंगलेलं आहे. हे विष थोडं थोडं थोडं खात असल्यामुळे ते विष आहे लक्षात येत नाही आपल्या. पण हे विष जर खात असेल तर सुख कसं मिळणार. संसारही ज्यांना सुख जाहले ऐसे देखिले ना ऐकिले, समर्थच म्हणतात. संसारी माणसाला सुख झालं असं कोणी ऐकलं नाही आहे. त्याचं कारण सुख संसारात नाहीच आहे. सुख आहे स्वरूपाच्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी सुख आनंद आहे ते ठिकाण सोडून माणसं इतरत्र त्याचा शोध घेतात. असं जर घेत असतील तर त्यांना सुख मिळणार कसं. विषय सुख हे क्षणभर मिळतं, त्या क्षणापुरतं. गुलाबजाम जिभेवर ठेवला की जोवर जभेवर तो आहे तोवर आपल्याला त्याची गोडी आहे, संपलं. आत गेला की संपलं. तो सोसला तर बरं आहे, नाही सोसला तर त्याचा व्यापच पुन्हा. त्यामुळे विषयाचं सुख हे क्षणिक आहे, मर्यादित आहे, अमर्याद सुख नाही. अमर्याद सुख ज्या ठिकाणी आहे त्या सुखाचा जर शोध घेता आला आणि ते सुख जर मिळालं तर ते मात्र शाश्वत सुख आहे आणि त्यालाच आत्मसुख असं म्हटलेलं आहे. ते मिळवायला पाहिजे. पण ते जर नसेल तर जनी विष खाता पुढे सुख कैसे, कसे मिळणार नाही. मग आता काय कर, सुख मिळणार नाही तर सुख कुठं आहे, कसं मिळवायचं. करी रे मना ध्यान या राघवाचे. तुला सुख पाहिजे ना, मग राघवाचं ध्यान कर, तिथं सुख आहे. सुखाचं ठिकाण ते आहे परमसुख, आत्मसुख. राघवाचं ध्यान कर, त्याची प्राप्ती करून घे, त्याच्याशी एकरूप हो, त्याच्या निर्गुण स्वरूपाशी. देवपद आहे निर्गुण, तो जो निर्गुण आहे त्याच्याशी तत्वतः तू मिळून जा म्हणजे तो जीवाला सुख होईल. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे तव जय होय तया नाव सुख, असे ज्ञानदेवाने व्याख्या केली आहे सुखाची. जीवाला इकडं तिकडं फिरून सुख मिळणार नाही. जीव जेव्हा आपल्या मूळ स्वरूपाशी मिळून जाईल तेव्हा त्याला जे मिळेल त्याला सुख असं म्हटलेलं आहे. ते सुख जर तुला हवं असेल तर करी रे मना ध्यान या राघवाचे, या राघवाचं ध्यान कर. म्हटलं आहे नवे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे. जनी विष खाता पुढे सुख कैसे, करी रे मना ध्यान या राघवाचे। जय जय रघुवीर समर्थ।

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020 3531 30.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी,

भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक

सकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील। ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोड द्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता। QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा। संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्र करिता असा उल्लेख अवश्य करा। संपर्क क्रमांक 70-20-35-31-30। नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30। आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना। संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा।

संगीतकार राम फाटक यांच्या संगीत रचनेतील संत सेना महाराजांचा अभंग आता ऐकूयात. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
2: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम. आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता. यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत. आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30.

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत, आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, सादर करत आहोत दत्त संप्रदायातील भक्ती गीतांचा कार्यक्रम स्तवनहार, प्रस्तुती भक्ती सुधा।

श्रोते हो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार। दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तिसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। श्रोते हो, आता ऐकूया पंत महाराज बाळेकुंद्री यांची भक्तिरचना। संगीत आहे आशीष केसकर यांचं आणि स्वर अद्वैत केसकर यांचा।

श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती. स्वर शैलेश रानडे आणि सहकारी

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात दत्त संप्रदायातील भक्तिगीतांचा कार्यक्रम स्तवनहार. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.
0: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. अभंग, भक्तिगीत, सुविचारधन अशा ईश्वराच्या सगुण आणि निर्गुण भक्तीने न्हालेला कार्यक्रम सगुण निर्गुण भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 7 वाजता. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन पर सुनिए ईश्वर भक्ति के अमीट स्वरों का हिंदी भक्ति संगीत कार्यक्रम भक्ति सुमन. भक्ति सुमन सुनिए हर दिन दोपहर 2:30 बजे. श्रोते हो, भक्तीसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता, याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: गुंडाळून स्वामींपाशी आली आणि मुलाला स्वामींच्या चरणांवर ठेवून मुलाच्या डोक्यावरचं पांघरून तिने काढलं। तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपलं मूल मृत झालेलं आहे। राधाने आकांत मांडला, हमसून हमसून ती रडू लागली। ती महाराजांना म्हणू लागली, स्वामी तुम्ही माझे तारणहार आहात, अत्यवस्थ मुलाला तुमच्या पायावर घालावं म्हणून 6 कोस चालत आले, तुमच्या चरणांवर ठेवण्यापूर्वीच माझं मूल मरण पावलं, मला ह्या संकटातून सोडवा, मला माझं बाळ परत हवं हो स्वामी। बाईंचा आकांत एवढा व्याकुळ करणारा होता की सेवेकरी सुद्धा द्रवले। स्वामींना राधेची करुणा आली। स्वामींनी बाळाला हातात घेतलं, मुलाचे पाय धरले आणि एका विलक्षण वेगाने स्वामी बाळाला गरागरा फिरवू लागले। समोर एक चर खंडलेला होता, त्या खड्ड्यात स्वामींनी मुलाला फेकून दिलं। त्या मुलाने जिवंत होऊन रडून रडून आकांत मांडला। राधेला गगनानंद झाला। स्वामींनी आपलं मृत मूल जिवंत केलं ह्याचा तिला एवढा आनंद झाला की तिने स्वामींचे चरण आपल्या आनंदाश्रूंनी धुतले। वारंवार ती पाया पडू लागली, म्हणू लागली, स्वामी तुमची मजवर कृपा झाली, मी निराधार, मुलाचे वडील ह्याच्या जन्माच्या अगोदर 1 महिना गेले, मला वैधव्य आलं, हा मुलगा माझा आधार होता परंतु काळाने त्याच्यावर सुद्धा झडप घातली, तुमची कृपा झाली, वंशाचा दिवा विझला होता तो पुन्हा प्रकाशमान झाला। स्वामींनी राधेवर कृपा केली होती, परंतु गावातलं एक तरुण द्वाड टोळक तिथे उभं होतं। ते टोळक स्वामींचं कट्टर वैरी होतं। त्यातला एक जण चटकन म्हणाला, मूल जिवंतच होतं, गरागरा फिरवून महाराजांनी खाली आपटलं म्हणून ते रडायला लागलं इतकंच। स्वामींनी त्या उपद्व्यापित तरुणाकडे भेदक नजरेने पाहिलं, मात्र त्या तरुणाचा जीव कासा वीस झाला। मृत्यूदेवतेला स्वामींनी रिकाम्या हाताने परत पाठवलं नाही, मृत्यूदेवतेचा रिकामा फास त्या व्रात्य तरुणाच्या गळ्यात पडला होता।
1: श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताला साक्षी ठेवून आपण प्रत्येक श्वास घेतला तर नामस्मरणाला चंदन सुगंध सुटतो। याचा सोपा अर्थ असा की आपण करीत असलेल्या प्रत्येक कामात भगवंताला साक्ष ठेवून गर्क झालं की फलाशा संपते आणि केलेलं प्रत्येक कर्म उत्तम होतं। भगवंत घरी येणार आहे म्हणून तुम्ही साधा केर काढलात तर जमीनच म्हणू लागते की आज किती छान वाटत आहे। याचा अर्थ असा की परमेश्वराच्या चरणांना केर लागू नये म्हणून जेव्हा केर काढला जातो तेव्हा प्रत्येकाचे पाय समाधान पावतात।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती। स्वर शैलेश रानडे आणि सहकारी।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना. याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील. या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत. या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा.

0: आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. सादर करत आहोत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, त्यानंतर हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. प्रवचनाचे अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम 17 सप्टेंबर. परमेश्वर प्राप्तीची तळमळ हवी. परमेश्वर आपल्याला खरोखरच हवा आहे का आणि तो कशासाठी? बाकी एवढे कष्ट करून तुम्ही इथे येता तेव्हा भगवंत तुम्हाला नको आहे असं कसं होईल? तुम्हाला खात्रीने तो हवा आहे, पण कशासाठी? तर आपला प्रपंच नीट चालावा म्हणून. असं जरी असलं तरी त्यात वाईट नाही, त्यातूनच आपल्याला पुढला मार्ग सापडेल. परंतु केवळ परमेश्वरासाठीच परमेश्वर हवा असं ज्याला वाटत असेल तो खरोखर भाग्यवान होय. मोठमोठ्या साधुसंतांना खरोखरच तशी नड भासली, त्यांनी मग परमेश्वर आपलासा करून घेतला. तुकाराम, रामदास यांना एका परमेश्वरा वाचून दुसरं काहीही हवंसं वाटलं नाही. भगवंताची नड फक्त संतांनाच निर्माण होऊ शकते. रामदासांना परमेश्वराच्या उपदेशाची फार गरज भासू लागली. त्यांनी आपल्याला उपदेश करण्यासाठी मोठ्या भावाला विनवलं, परंतु भाऊ म्हणाला, बाळ तू अजून लहान आहेस. रामदासांची तळमळ शमली नाही. त्यांनी लग्नाच्या आधीच पळ काढला. देवाच्या ध्यासात 12 वर्ष घालवल्यावर परमेश्वराने त्यांना उपदेश दिला, तेव्हाच त्यांची तळमळ शांत झाली. परमेश्वराची प्राप्ती ही वयावर, श्रीमंतीवर, जातीधर्मावर अवलंबून नाही, ती एका तळमळीवर अवलंबून असते. ही तळमळ असणं अत्यंत जरुरीचं आहे. ती तळमळ जर कशाने लागत असेल तर केवळ एका शरणागतीनेच होय. रामदासांनी रामाच्या पायावर डोकं ठेवून सांगितलं की रामा, तुला मी देह अर्पण केला आहे, आता याची मला गरज नाही,

नाही, परंतु मध्येच हे विकार आड येतात. खरोखर भगवंताचं नाम हे मधला आडपडदा दूर सारतं, आपली देहबुद्धीची आसक्ती दूर करतं, परमेश्वराकडे जायची वाट मोकळी करतं आणि सरळ आपल्या हाताला धरून थेट भगवंतापर्यंत नेऊन पोहोचवतं. हे नाम तुम्ही आपल्या हृदयात सतत जागृत ठेवा. आपण नामाची जागृती ठेवली तर विकारांना बाहेर पडता येणार नाही. श्रीराम.

आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज प्रवचन, ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनाचा आजचा भाग आता भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीमध्ये ऐकण्यासाठी उपलब्ध केला आहे. या मालिकेबरोबरच इतर अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो, ऐकूया संत सोपान काका यांची अभंग रचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर आहे अदिती केसकर यांचा.

0: भक्ती सुधावरून रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या दैनंदिन नित्य उपासनेचा कार्यक्रम श्री स्वामी महिमा।
1: निशंक हो, निर्भय हो मनारे।
0: या दैनंदिन उपासनेत रोज ऐका श्री स्वामी समर्थांच्या चरित्राचं वाचन, त्यांच्या लीलांचं वर्णन, श्री स्वामी समर्थ तारक मंत्र, श्री स्वामी समर्थांची आरती आणि श्री स्वामी नाम जप। श्री स्वामी महिमा भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8:30 वाजता, याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:30 वाजता।

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020353130। श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, ऐकूया जगदीश खेबुडकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंगरचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

श्रोते हो, भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती मंजिरी. प्रस्तुती भक्तीसुधा. भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

श्रोते हो भक्ति सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशन वर आता सादर करत आहोत श्री गणेश आराधना। सुरुवातीला ऐकूया श्री प्रमोद फडके गुरुजी यांच्या स्वरात श्री गणपती अथर्व शीर्ष, त्यानंतर गणेश कथा सादर होईल। अभिवाचक आहेत आशिष केसकर। या कथेनंतर आरत्या आणि मंत्रपुष्पांजली सादर होईल। आराधनेच्या अखेरीस ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा 108 वेळा जप होईल। श्री गणेश आराधना, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

ओम गं गणपतये नमः। अष्टविनायकातल्या महोदर या अवताराची कथा जाणून घेऊयात। महोदर इति ख्यातो ज्ञान ब्रह्म प्रकाशकाः मोहासुरस्य शत्रुर्वै आखुवानगः स्मृतः। भगवान गणेशाचा महोदर नावाने विख्यात अवतार ज्ञान ब्रह्माचा प्रकाशक आहे। तो मोहासुराचा विनाशक तसंच त्याचं उंदीर वाहन सांगितलं गेलं आहे। दैत्यगुरु शुक्राचार्य यांच्या एका शिष्याचं नाव मोहासूर होतं। त्यांच्या आदेशानुसार मोहासुराने भगवान सूर्यांची आराधना केली। त्याच्या कठोर तपश्चर्येने भगवान सूर्य प्रसन्न झाले। त्यांनी मोहासुराला सर्वत्र विजयी होण्याचं वरदान दिलं। वर मिळाल्याने संतुष्ट होऊन असुर आपल्या स्थानावर परतला। शुक्राचार्यांनी त्याला दैत्यराजाच्या पदावर अभिषिक्त केलं। त्यानंतर त्याने आपल्या महान पराक्रमाने त्रैलोक्यावर अधिकार मिळवला। देवगण आणि मुनिगण पर्वतावर आणि अरण्यात लपून बसले। चहूबाजूंनी निश्चिंत होऊन मोहासूर आपल्या मदिरा या नावाच्या पत्नीसह सुखपूर्वक जीवन व्यतीत करू लागला। वर्णाश्रम धर्म, सत्कर्म, यज्ञ, तप इत्यादी सर्व नष्ट झालं। दुःखी देवता ऋषींना बरोबर घेऊन सूर्याकडे गेल्या आणि त्यांनी या भयानक विपत्तीतून मुक्त होण्याचा उपाय सूर्यालाच विचारला। भगवान सूर्यांनी त्यांना एकाक्षर मंत्र देऊन भगवान गणेशांना प्रसन्न करण्याची प्रेरणा दिली। देवगण आणि मुनिगण श्रद्धापूर्वक भक्तीपूर्वक भगवान महोदरांची उपासना करू लागले। त्यांच्या तपश्चर्येने संतुष्ट होऊन भगवान महोदर प्रगट झाले। देवगणांनी आणि मुनींनी अत्यंत आर्त स्वराने महोदरांची स्तुती केली। तेव्हा भगवान महोदर म्हणाले, मी मोहासुराचा वध करीन, आपण सर्वजण निश्चिंत व्हा। असं म्हणून मूषकावर स्वार झालेले भगवान महोदर मोहासुराबरोबर युद्ध करण्यासाठी निघून गेले। हा समाचार देवर्षी नारदांनी मोहासुराला कळविला। तसंच त्याला अनंत पराक्रमी समर्थ महोदराचं स्वरूपसुद्धा समजावून सांगितलं। दैत्यगुरु शुक्राचार्य यांनीही त्याला भगवान महोदरांना शरण जाण्याविषयी शुभ संदेश कळविला। त्याचवेळी भगवान विष्णू भगवान महोदराचे दूत होऊन मोहासुराकडे आले। त्यांनी मोहासुराला म्हटलं, तू अनंत शक्ती संपन्न भगवान महोदरांशी मित्रता करावयास हवी, यातच तुझे कल्याण आहे। जर तू महोदरांना शरण जाऊन देवगण मुनिगण तसंच ब्राह्मणांना धर्मपूर्वक जीवन जगण्यात बाधा आणणार नाही असं वचन देशील तर कृपासागर प्रभू तुला क्षमा करतील। जर तू असं करणार नसशील तर रणभूमीत तुझं रक्षण होणं असंभव आहे। हे ऐकून मोहासुराचा अहंकार नष्ट झाला। त्याने भगवान विष्णूंना विनंती केली की आपण परमप्रभू भगवान महोदरांना माझ्या नगरीत आणून मला त्यांच्या दुर्लभ दर्शनाचा अवसर प्रदान करावा। भगवान महोदरांनी मोहासुराच्या नगरीत पदार्पण केलं। मोहासुराने त्यांचं अभूतपूर्व स्वागत केलं। दैत्य युवतींनी त्यांच्यावर पुष्पवृष्टी केली। मोहासुराने भगवान महोदरांची श्रद्धा आणि भक्तीपूर्वक पूजा केली। त्याने सद्गदित कंठाने स्तुती करत भगवान महोदरांना म्हटलं, प्रभो, अज्ञानाला वश झाल्यामुळे माझ्याकडून जो अपराध घडला आहे तो क्षमा करा। मी आपला प्रत्येक आदेश पालन करीन असं वचन देतो। आता मी देवगण आणि मुनिगण यांच्याकडे चुकून देखील जाणार नाही। त्यांच्या कोणत्याही धर्माचरणात विघ्न निर्माण करणार नाही। अहेतुक कृपा करणारे भगवान महोदर मोहासुराच्या दैन्य भावावर प्रसन्न झाले। त्यांनी त्याला आपली भक्ती प्रदान केली। मोहासूर शांत झाल्यामुळे देवता ऋषी ब्राह्मण तसंच धर्मपरायण स्त्री आणि पुरुष सर्वच जण सुखी झाले। देवता आणि मुनी
यांनी महाप्रभू महोदरांची स्तुती आणि जय जयकार केला. ओम श्री महोदराय नमः. ओम गंग गणपतये नमः.

श्रोते हो भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम श्री गणेश आराधना. यामध्ये आपण ऐकलेत श्री गणपती अथर्व शीर्ष, गणेश कथा, आरत्या, मंत्रपुष्पांजली आणि ओम गंग गणपतये नमहा या मंत्राची एक जपमाळ. श्री गणेश आराधना, निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्ती सुधा.

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना. याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील. या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत. या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा.

0: भक्ती सुधा रेडिओवरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11:00 आणि रात्री 11:00.
0: आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर.

श्रोते हो, आता ऐकूया सरस्वती नंदन यांची गीतरचना. संगीत आहे बाळ बर्वे यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: सादर करत आहोत शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना. प्रस्तुती भक्ती सुधा. स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात ऐकूया पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग चारुकंस.

0: स्वर अर्चना या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकलात पंडित रविशंकर यांनी सतारीवर वाजवलेला राग चारुकंस. श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम स्वर अर्चना, प्रस्तुती भक्तीसुधा. श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: श्रोते हो, विदुषी परवीन सुलताना यांच्या स्वरातील ही भवानी स्तुती ऐकूयात.

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

व्यक्ती सुद्धा इंटरनेट रेडिओवरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

0: नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तीसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1 वाजता. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता. दत्त संप्रदायामध्ये श्रीपाद श्री वल्लभ श्री नृसिंह सरस्वती श्री स्वामी समर्थ श्री पंत महाराज बाळेकुंदरी असे अनेक अवतारी सत्पुरुष आहेत. भक्तीसुधावरून ऐका श्री दत्त गुरूंवर तसंच दत्त संप्रदायातल्या या अवतारी सत्पुरुषांच्या कार्यावर आधारित दत्त भक्तीपर गीतांचा कार्यक्रम स्तवनहार. स्तवनहार हा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून ऐका मंगळवार आणि शुक्रवार सोडून अर्थात शनिवार रविवार सोमवार बुधवार आणि गुरुवार संध्याकाळी 6 वाजता.
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 वाजता ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30 वाजता. श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, आता ऐकूया जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: आता ऐकूया आशा भोसले यांच्या स्वरातील गीत. गीत आहे शांता शेळके यांचं आणि संगीत श्रीधर फडके.

श्रोते हो ऐकूया रमेश अणावकर यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया शांताराम नांदगावकर यांची गीतरचना. संगीत आहे अशोक पत्की यांचं आणि स्वर आहे माणिक वर्मा यांचा.

भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. भक्ती सुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्ती सुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

श्रोतेहो, भक्तिसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. श्रोतेहो, ऐकूया पी सावळाराम यांची गीतरचना. संगीत आहे वसंत प्रभू यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

आता ऐकूया ग दि माडगुळकर यांची गीतरचना. संगीत आहे दत्ता डावजेकर यांचं आणि स्वर आहे आशा भोसले यांचा.

श्रोते हो, ऐकूया संत एकनाथ महाराजांची अभंग रचना. संगीत आहे विलास बुवा पाटील यांचं आणि स्वर आहे अजित कडकडे यांचा.

मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।

0: त्यांच्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70-20-35-31-30. नंबर पुन्हा एकदा 7020-35-31-30. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप.
1: श्रोते हो, ऐकूया ना वी कुलकर्णी यांची पदरचना. संगीत आहे मास्टर कृष्णराव आणि विनायक बुवा पटवर्धन यांचं आणि स्वर आहे पंडित राम मराठे यांचा.

श्रोते हो, आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास खळे यांचं आणि स्वर लता मंगेशकर यांचा.

आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरद शतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुरारोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तिसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तिसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तिसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

श्रोते हो ऐकूया संत ज्ञानेश्वर माऊलींची अभंग रचना. संगीत आहे हृदयनाथ मंगेशकर यांचं आणि स्वर आहे लता मंगेशकर यांचा.

श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात जुन्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम नंदादीप. प्रस्तुती भक्तिसुधा. भक्तिसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता सादर करत आहोत नव्या अभंग आणि भक्ती गीतांचा कार्यक्रम भक्ती रंग, प्रस्तुती भक्ती सुधा। श्रोते हो, आता ऐकूया सुशीला माधवराव देशपांडे यांची गीतरचना। संगीत आहे ओंकार केळकर, दत्तप्रसाद रानडे आणि गुरुदत्त यांचं। स्वर आहे रवींद्र साठे आणि विभावरी आपटे यांचा।

आता ऐकूया संगीतकार धनंजय दैठणकर यांच्या संगीत रचनेतील डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या। भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये। भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703। नंबर पुन्हा एकदा 9372404703।

ऐकूया संत तुकाराम महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे जितेंद्र अभ्यंकर यांचा.

0: भक्ती सुधावरून ऐका. रोज सकाळी 8 वाजता भक्ती मंजिरी हा लोकप्रिय अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुधा रेडिओवरून आपल्या आवडत्या अभंगांचा आणि भक्तिगीतांचा मनमुराद आनंद घ्या. भक्ती मंजिरी भक्तीसुधावरून ऐका रोज सकाळी 8 वाजता. याचं पुनःप्रसारण रात्री 8 वाजता. या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्वाचं साधन आहे. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री 10 वाजता.
1: श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. श्रोते हो, ऐकूया आरती दुगल यांची गीतरचना. संगीत आहे चैतन्य कुंटे यांचं आणि स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

0: या मालिकेला प्रायोजकत्वासाठी अथवा आपल्या आप्तांच्या स्मरणार्थ प्रायोजकत्वासाठी संपर्क भक्तीसुधा. फोन नंबर आहे 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.
1: दैनंदिन आध्यात्मिक आराधना तसंच विविध पोथी पारायणे यांचा नित्य लाभ घेण्यासाठी भक्तीसुधा यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ स्टेशनवर रोज सकाळी 7:30 ऐका श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचं दैनंदिन प्रवचन, तसंच हाची सुबोध गुरूंचा आणि श्रीराम नाम जपाची एक माळ. या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण रोज संध्याकाळी 7:30. श्रोते हो, भक्तीसुधावरून आपण ऐकत आहात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. आता ऐकूया संत तुकाराम महाराजांची अभंग रचना. संगीत आहे प्रदीप लाड यांचं आणि स्वर आहे सुरेश वाडकर यांचा.

आता ऐकूया संत एकनाथ महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं आणि स्वर अनुराधा कुबेर यांचा.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तिरंग. प्रस्तुती भक्तिसुधा.
1: नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा. नवीन आश्वासक गायक आणि संगीतकारांकडून निर्मिलेल्या आजच्या काळातील गीतकार आणि कवी यांनी लिहिलेल्या भक्तिरचना याबरोबरच संतांनी लिहिलेल्या अभंगांच्या रचना ह्या आपल्याला सृजनतेचा अलौकिक आनंद देतात. भक्तिसुधा रेडिओवरून अशा नवीन अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम ऐका भक्तिरंग दररोज भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी 1 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: श्रोते हो, आता ऐकूया नाम साधना। आज ऐकूया गुरुवारचा नाममंत्र।

भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून आपल्या उत्पादनांची आणि सेवांची जाहिरातीद्वारे माहिती द्या. भक्तीसुधा रेडिओवरून संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात आणि जगातल्या अनेक महत्त्वाच्या देशांमधल्या श्रोत्यांपर्यंत आपल्या उत्पादनांची माहिती आपण जाहिरातीद्वारे देऊ शकता, आणि तेही अत्यंत माफक जाहिरात शुल्कामध्ये. भक्तीसुधावर जाहिरात देण्यासाठी संपर्क 9372404703. नंबर पुन्हा एकदा 9372404703.

भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे. अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत. भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते. म्हणूनच भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना. स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन. स्वर अर्चना कार्यक्रम भक्तीसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

0: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार। भक्तीसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात। भक्तीसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता।
1: श्रोते हो आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा।

0: श्रोताओं, अभी आपने सुना हिंदी भक्ति गीतों का कार्यक्रम भक्ति सुमन, प्रस्तुति भक्ति सुधा।
1: भारतीय अभिजात संगीत हे ईश्वर आराधनेचं एक महत्त्वाचं साधन आहे। अध्यात्म आणि संगीत ही ईश्वरानुभूतीच्या मार्गावरची समान तत्वच आहेत। भारतीय रागसंगीताचं वैशिष्ट्य असं की संगीतातील 12 स्वरांबरोबरच 22 श्रुती आणि या स्वरांच्या गुंफणीतून निर्माण झालेले राग यामुळे मनुष्याला त्याच्या अंतर्मनातल्या तरल भावनांना स्पर्श होऊन आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते। म्हणूनच भक्तिसुधाच्या श्रोत्यांसाठी आम्ही सादर करत आहोत भारतीय शास्त्रीय संगीताचा विशेष कार्यक्रम स्वर अर्चना। स्वर अर्चना या कार्यक्रमात ऐका दिग्गज प्रतिथयश कलाकारांबरोबरच नवोदित कलाकारांचं शास्त्रीय गायन आणि वादन। स्वर अर्चना कार्यक्रम भक्तिसुधावरून ऐका दररोज दुपारी 12 वाजता आणि रात्री

भक्ती सुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका. सकाळी 6 ते 6:55 या वेळेत मंगलध्वनी हा दैनंदिन श्लोक, दैनंदिन स्तोत्र तसंच भूपाळ्या, अभंग आणि भक्तिगीतांचा कार्यक्रम. मंगलध्वनी भक्तीसुधा इंटरनेट रेडिओ वरून ऐका रोज 6:00 वाजता. याचं पुनःप्रसारण 3:00 वाजता.

नाथ संप्रदायाचे प्रवर्तक श्री मच्छिंद्रनाथ यांनी जगत कल्याणार्थ संकट निवारणार्थ रचलेल्या शाबरी कवचाचं प्रसारण भक्तिसुधावरून दर मंगळवारी आणि दर शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता प्रसारित होत आहे. आपल्या जीवनात येणाऱ्या सर्व प्रकारच्या संकटांवर मात करणारं हे प्रभावी शाबरी कवच भक्तिसुधावरून नित्य श्रवण करा आणि आपल्या जीवनात आत्मोन्नती साधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास. श्रोते हो, आता सादर करत आहोत कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्तीसुधा.
1: श्रीराम. श्री समर्थांच्या मनोबोधातला हा 66वा श्लोक आपण पाहणार आहोत. नवे सार संसार हा घोर आहे, मना सज्जन सत्य शोधून पाहे. जनी विष खाता पुढे सुख कैसे, करी रे मना ध्यान या राघवाचे. काय होत आहे आणि आपण काय करायला पाहिजे, दोन्ही या श्लोकात सांगितलं. ह्याच्यामध्ये दुसरा चरण पहिल्यांदा घेऊया. मना सज्जना सत्य शोधून पाहे. सत आणि असत दोन गोष्टी आहेत. मनुष्य असतच्या मागं लागलेला आहे, कारण दृश्य आहे ते. जे दृश्य विश्व आहे ते असत आहे हे किती जरी सांगितलं तरी जोपर्यंत सत काय आहे हे कळत नाही तोपर्यंत तो असतचा छंद सुटत नाही. वास्तविक यद दृष्टम तद नष्टम म्हटलेलं आहे. जे दिसणार आहे ते नाश पावणार आहे. कुठलीही गोष्ट आपण पहा, आजचे फूल आहे उद्याला फूल राहत नाही. मनुष्य काल जो दिसला होता तो आज दिसेलच असं नाही. सगळं बदलत आहे, सारखं बदलत आहे, नवीन येत आहे पुन्हा जात आहे, असं सारखं बदलतं दृश्य आहे. शाश्वत असं काही नाही आहे. मग शाश्वत जे काय आहे, सत्तत्व, परमात्मतत्व, आत्मतत्व, ते जे आहे ते मना सज्जना सत्य शोधून पाहे. सत्यचा शोध घे. कसा घ्यायचा संत सांगतात तुला. असत बाजूला सारल्याखेरीज सत्यचा शोध लागणार नाही. म्हणून सर्व सांडून शोधा मजला, असा ईश्वराने शब्द सांगितला. पण समर्थ म्हणतात लोकी अमान्य केला शब्द. लोकांनी हा शब्द अमान्य केला. सर्व सांडून मला शोधायला सांगितलं आहे. म्हणून ध्यानामध्ये आपल्याला विश्वाचं भान विसरायचं आहे, देहाचं भान विसरायचं आहे आणि त्या सच्चा शोध घ्यायचा आहे जे आपल्या देहातच आहे आणि देहाला चालवतं बोलवतं आहे. ते जे चैतन्य आहे, सत आहे, त्याचा शोध आपल्याला घ्यायचा आहे. म्हणून इथं त्यांनी म्हटलं आहे मना सज्जना. समर्थ सारखं मनाला सज्जना म्हणून आळवत आहेत. मन सज्जन नाहीच आहे, दुर्जन आहे खरं म्हणजे. पण माईलीशी म्हणते माझा बंड्या शाणा. तो शाणा नसतो, त्यांनी शाणा व्हावा असं वाटत असतं. तसं हे मन दुर्जन जे आहे, नको त्याच्या मागं लागलेलं आहे. त्यांनी सज्जन व्हावं, सत्जन व्हावं असं समर्थांना वाटतं. म्हणून ते पुन्हा पुन्हा मना सज्जन असा शब्द वापरतात. आणि मनालाही सांगायला पाहिजे. शोधायचं काम करायचं कोणी, मनाने करायचं, बुद्धीनं करायचं. म्हणून मना सज्जना सत्य शोधून पाहे. सत्य काय आहे हे शोधायला पाहिजे. ते उघड दिसलं असतं तर शोधण्याचा प्रश्न नव्हता. पण ते उघड आपल्या चर्मचक्षूला दिसत नाही, त्याच्यासाठी ज्ञानचक्षूच उघडले पाहिजेत. चर्मचक्षू अवघाचे पूर्व पक्षू, आत्मा ठाईचा अलक्षू, लक्ष वेना म्हटलंय. तो असं लक्षित करता येण्याजोगं नाही. आपण तेच होऊन राहायचं आहे. त्याला पाहायचं नाही. एखादी वस्तू आपण पाहतो तसं त्याला पाहायचं नाही आहे. आपण ते होऊनच राहायचं आहे असं संत सांगतात. म्हणून इथं म्हटलं आहे त्या सत्य जे आहे ते शोधून पाहे. मग तुझ्या लक्षात येईल नवे सार संसार हा घोर आहे. लक्षात येईल की हा संसार जो आहे हा काही खरं नाही, हा घोर आहे, अतिशय त्रास देणारा आहे, यातना देणारा आहे, दुःख देणारा आहे. कारण या संसारात सुद्धा सुख पाहता जवा पाडे दुःख पर्वता एवढे. ते दुःख माणसानेच निर्माण केलेलं आहे. तरी देखील जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख ते सगळं देहाला लागलेलं आहे. जन्मही दुःखात मृत्यूही दुःखाचा, जीवनामध्ये व्याधी आहे जरा आहे, ह्या सगळ्या गोष्टी दुःखदायक आहेत. त्यामुळे असा हा संसार जो आहे तो माणसाने एवढा गोड का वाटतो कोणाष्टो. संतांना याचं आश्चर्य वाटतं की काय माणसं संसारात रमतात, काय आहे त्या संसारात, काय मिळतं त्याच्यातून. सकाळी उठलं की ठराविक गोष्टी करायचा, जेवायचं खायचं, काय ऑफिस नोकरी धंदा असेल तो करायचा, संध्याकाळी जेवायचं, पुन्हा अडवायचं, संपलं. सवन दिवसात काय केलं असं विचारलं तर देह पोषणाखेरीज काही केलं नाही. आणि ज्याच्यासाठी एवढं केलं तो देह उद्या 3 चिमटे राखवायची त्याची, काही निष्पन्न होणार नाही आहे. असं असताना हा घोर संसार जो आहे हा सार नाही आहे, त्याच्यात काही अर्थ नाही आहे. लक्षात घे, मना सज्जना सत्य शोधून पाहे, मग तुझ्या लक्षात येईल. नीट विचार केलास तर की हा संसार काही खरा नाही. त्याला त्यांनी उदाहरण असं दिलं आहे, जनी विष खाता पुढे सुख कैसे. हे विष कसलं? संसाराचं, संसाराबद्दलची आसक्ती हे विष आहे. संसारात असताना जर आसक्ती टाकून रामाची प्राप्ती करून घेता आली तर तो संसार खऱ्या अर्थाने सफल झाला, सार्थक झाला असं म्हणता येईल. पण ते जर नसेल तर नुसतं जेवण खाण झोप या ज्या काही गोष्टी आहेत काम, ह्याच्या व्यतिरिक्त काही जर केलं नाही तर सगळा संसार हे विटू. म्हणून ते म्हणतात संसाराबद्दलची आसक्ती, विषयांची कामना, नाना प्रकारचा हा विषय झाला की तो विषय, तो झाला की दुसरा, दिवसभर कुठल्या ना कुठल्या विषयातच रंगलेलं आहे. हे विष थोडं खात असल्यामुळे ते विष आहे लक्षात येत नाही आपल्या. पण हे विष जर खात असेल तर सुख कसं मिळणार. संसारही ज्यांना सुख जाहले ऐसे देखिले ना ऐकिले, समर्थच म्हणतात. संसारी माणसाला सुख झालं असं कोणी ऐकलं नाही आहे. त्याचं कारण सुख संसारात नाहीच आहे. सुख आहे स्वरूपाच्या ठिकाणी, म्हणजे ज्या ठिकाणी सुख आनंद आहे ते ठिकाण सोडून माणसं इतरत्र त्याचा शोध घेतात. असं जर घेत असतील तर त्यांना सुख मिळणार कसं. विषय सुख हे क्षणभर मिळतं, त्या क्षणापुरतं. गुलाबजाम जिभेवर ठेवला की जोवर जभेवर तो आहे तोवर आपल्याला त्याची गोडी आहे, संपलं. आत गेला की संपलं. तो सोसला तर बरं आहे, नाही सोसला तर त्याचा व्यापच पुन्हा. त्यामुळे विषयाचं सुख हे क्षणिक आहे, मर्यादित आहे, अमर्याद सुख नाही. अमर्याद सुख ज्या ठिकाणी आहे त्या सुखाचा जो शोध घेता आला आणि ते सुख जर मिळालं तर ते मात्र शाश्वत सुख आहे आणि त्यालाच आत्मसुख असं म्हटलेलं आहे. ते मिळवायला पाहिजे. पण ते जर नसेल तर जनी विष खाता पुढे सुख कैसे, कसे मिळणार नाही. मग आता काय कर, सुख मिळणार नाही तर सुख कुठं आहे, कसं मिळवायचं. करी रे मना ध्यान या राघवाचे. तुला सुख पाहिजे ना, मग राघवाचं ध्यान कर, तिथं सुख आहे. सुखाचं ठिकाण ते आहे परमसुख, आत्मसुख. राघवाचं ध्यान कर, त्याची प्राप्ती करून घे, त्याच्याशी एकरूप हो, त्याच्या निर्गुण स्वरूपाशी. देवपद आहे निर्गुण, तो जो निर्गुण आहे त्याच्याशी तत्वतः तू मिळून जा, म्हणजे तो जीवाला सुख होईल. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तव जय होय तया नाव सुख. असे ज्ञानदेवाने व्याख्या केली आहे सुखाची. जीवाला इकडं तिकडं फिरून सुख मिळणार नाही. जीव जेव्हा आपल्या मूळ स्वरूपाशी मिळून जाईल तेव्हा त्याला जे मिळेल त्याला सुख असं म्हटलेलं आहे. ते सुख जर तुला हवं असेल तर करी रे मना ध्यान या राघवाचे, या राघवाचं ध्यान कर. म्हणून म्हटलं आहे नवे सार संसार हा घोर आहे, मना सज्जना सत्य शोधून पाहे, जनी विष खाता पुढे सुख कैसे, करी रे मना ध्यान या राघवाचे। जय जय रघुवीर समर्थ।

0: श्रोते हो, आत्ता सादर झालेला कार्यक्रम श्री मनाचे श्लोक निरूपण. निरूपणकार होत्या परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे. प्रस्तुती भक्ती सुधा.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या. श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130.

गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्ती सुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना। याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीत प्रसारित होतील। या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत। या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा।

श्रोते हो, आता ऐकूया दादा जोशी यांची पदरचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं. स्वर आहे अनुराधा मराठे यांचा.

आता ऐकूया डॉक्टर सदाशिव जावडेकर यांची गीतरचना. संगीत आहे आशिष केसकर यांचं आणि स्वर संजीव अभ्यंकर यांचा.

आता ऐकूया राम फाटक यांनी संगीतबद्ध केलेला संत तुकाराम महाराजांचा अभंग, स्वर पंडित भीमसेन जोशी

भक्ती सुधा रेडिओ वरून सनातन धर्माची महती सर्वसामान्य जनतेपर्यंत आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली जाते. हे कार्य अव्याहतपणे सुरू राहण्यासाठी आर्थिक सहाय्याची सतत गरज असते. ही गरज भागावी यासाठी भक्तीसुधाच्या या कार्यात आपणही भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून सहभागी होऊ शकता. भक्तीसुधा सेवा मित्र म्हणून आपण दरमहा 101 251 अथवा दरमहा 501 यापैकी कोणतीही रक्कम यथाशक्ती भक्तीसुधाच्या कार्यासाठी देऊ शकता. आपल्या या सहभागामुळे भक्तीसुधाचं हे निस्वार्थ कार्य अव्याहतपणे सुरू ठेवण्यास मदत होईल. भक्तीसुधा सेवा मित्र या अंतर्गत दरमहा सहाय्य करणाऱ्या व्यक्तींची नावं रविवारी सकाळी 10:15 आणि संध्याकाळी 5:15 प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमातून जाहीर केली जातील. ही सेवा आपण UPI द्वारे किंवा QR कोडद्वारे तसंच बँक खात्यामध्येही जमा करू शकता. QR कोड प्राप्त करण्यासाठी अथवा UPI ID प्राप्त करण्यासाठी संपर्क करा. संपर्क करताना आपलं नाव आणि भक्तीसुधा सेवा मित्रकरिता असा उल्लेख अवश्य करा. संपर्क क्रमांक 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. आता ऐकूया संत नामदेव महाराजांची रचना. संगीत आहे श्रीनिवास केसकर यांचं, स्वर आहे शेखर कुंभोजकर यांचा.

संगीतकार राम फाटक यांच्या संगीत रचनेतील संत सेना महाराजांचा अभंग आता ऐकूयात. स्वर आहे पंडित भीमसेन जोशी यांचा.

0: मनाला योग्य दिशा देणारे, जीवनाला समर्थ विचारांची नवी प्रेरणा देणारे समर्थ श्री रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक। या प्रत्येक मनाच्या श्लोकाचा अर्थ, त्याचं तत्वज्ञान आणि आजच्या जीवनातली त्याची उपयुक्तता जाणून घ्या। भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवरून मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन या मालिकेतून। निरूपणकार आहेत परमपूज्य डॉक्टर सुषमाताई वाटवे। मनाचे श्लोक, एक मनन आणि चिंतन ही मालिका भक्तीसुधा रेडिओवरून ऐका रोज सकाळी 10 वाजता। याचं पुनःप्रसारण संध्याकाळी 5 वाजता।
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधा ऐकण्यासाठी तसंच भक्तीसुधाच्या सर्व उपक्रमांची माहिती जाणून घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या वेबसाईटला अवश्य भेट द्या।
2: श्रोते हो, आता ऐकूयात हिंदी नव्या आणि जुन्या भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्तीसुमन। प्रस्तुती भक्तीसुधा।
1: आता ऐकूया संत तुलसीदास यांची हिंदी भक्ती रचना। संगीत आहे सुशीला आचार्य यांचं आणि स्वर आहे प्रमोदिनी राव यांचा।

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात नव्या आणि जुन्या हिंदी भक्तिगीतांचा कार्यक्रम भक्ती सुमन, प्रस्तुती भक्ती सुधा।
1: आपल्या प्रियजनांना जन्मदिनाच्या शुभेच्छा देणारा कार्यक्रम जीवेत शरदशतम। आपल्या किंवा आपल्या परिवारातल्या प्रिय व्यक्तींच्या जन्मदिनानिमित्त आपण जन्मदिनाच्या शुभेच्छा देऊ शकता। यामध्ये घनपाठी ब्रह्मवृंदांकडून आपल्या दीर्घायुर आरोग्यासाठी आम्ही प्रार्थना प्रस्तुत करणार आहोत। आपल्या प्रिय व्यक्तींना जन्मदिनाच्या शुभेच्छा देण्याकरता संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 7020 3531 30।

भक्तीसुधाच्या श्रोत्यांसाठी एक आनंदाची बातमी. भक्तीसुधावरून प्रसारित होणाऱ्या अनेक आध्यात्मिक मालिका तसंच पोथी वाचन, जप, श्लोक, स्तोत्र, दैनंदिन प्रार्थना याचा डिजिटल लायब्ररीमध्ये लाभ घ्या. अत्यंत माफक शुल्कामध्ये आपण भक्तीसुधाच्या डिजिटल लायब्ररीचा लाभ संपूर्ण वर्षभर घेऊ शकता. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररीचं सभासदत्व घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. भक्तीसुधा डिजिटल लायब्ररी, आपणही लाभ घ्या आणि आपल्या जवळच्या लोकांनाही डिजिटल लायब्ररी गिफ्ट द्या. डिजिटल लायब्ररीसाठी संपर्क 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353530.

0: श्रोतेहो भक्तिसुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तिसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.
1: संगीत आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टी परमेश्वरापर्यंत पोहोचण्याचा एकच मार्ग आहेत आणि त्यातूनही भक्ती संगीत म्हणजे ईश्वर भक्तीचा अनन्य साधारण आविष्कार. भक्तिसुधावरून जुन्या अवीट गोडीच्या भक्तिगीतांचा आनंद घ्या नंदादीप या कार्यक्रमात. भक्तिसुधावरून नंदादीप कार्यक्रम ऐका दररोज सकाळी 11 वाजता आणि रात्री 11 वाजता.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास.
1: श्रोते हो, सादर करत आहोत कार्यक्रम श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचक आहेत आशिष केसकर. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.
2: श्री मुद्गल पुराण द्वितीय खंड. शौनकांना दक्ष मुद्गल संवादातील एकदंत चरित्राचा इतिहास सांगताना ओघाने आलेलं प्रह्लादाचं महात्म्य आणि गृत्समदाशी झालेला संवाद सूत सांगू लागला. प्रथम गणेशाच्या कृपाप्रसादाने विघ्ने दूर करून ब्रह्मदेवांनी सृष्टी करण्यास प्रारंभ केला. सृष्टी निर्माण करीत असता मी सृष्टी निर्माण न करता गणेशाचं पूजन करीन असं म्हणताच ब्रह्मदेवांनी नारदांना शाप दिला. तेव्हा नारद नारायणाच्या मुखातून गणेशाचं ज्ञान करवून घेऊन शापमुक्त झाले. एकदा कैलासात शंकर गणेश पूजन करीत असलेले पाहून नारदांनी वैकुंठात जाऊन नारायणाला गणेश महात्म्य विचारलं. विष्णूंनी त्यांना गणेश महात्म्य सांगितलं. मग नारदही गणेश भक्ती करून गाणपत्य झाले. ब्रह्मदेवांनी नवधा सृष्टी निर्माण करून कर्दमाला प्रजा निर्माण करण्यास सांगितलं. तेव्हा विष्णू कर्णमलोद्भूत मधुकैटभांनी सर्वांना संत्रस्त केलं. अखेर विष्णूंनी गणेशाचं ध्यानस्तवन करून मधुकैटभांचा नाश केला. ब्रह्मपुत्र नवप्रजापतींनी गणेशाची स्तुती केली. त्यापैकी दक्षाला शक्ती रूपिणी सती कन्या म्हणून तुझ्या पोटी येईल असं गणेशाने आश्वासन दिलं. गणेशप्रसादाने स्वयंभूव मनूला दृढ भक्ती मिळाली. मनू आणि शतरूपा यांच्या मुलींपैकी प्रसूती दक्षाला दिली गेली. आकुती रुचिला आणि देवहूती कर्दमाला मिळाली. शतरूपेचे प्रियव्रत आणि उत्तानपाद हे दोन मुलगे. नंतर दक्षकन्येचा वंश मुद्गलांनी कथन केला. प्रसूतीपुत्र पितरांचे गणेशस्तवन कथन करून दत्तचरित्रातील भोगल स्त्रीचं कथानक सांगून मुद्गलांनी भोगमोक्ष वर्णन केले. ब्रह्मपुत्र अत्रींनी अवधूत दत्तांना गणेशतत्व सांगताच गणेशाचं स्तवन करून दत्त गणेशभक्त आणि शंकर मित्र झाले. अत्रिपुत्र दुर्वासांचं चरित्र सांगून मुद्गलांनी मनुपुत्र प्रियव्रत राजाची हकीकत सांगितली. प्रियव्रताने नारद मुखातून ऐकलेल्या गणेशाची भक्ती करून प्रियव्रताला राज्यप्राप्ती झाली. नंतर मुद्गलांनी प्रियव्रताचे 10 पुत्र सांगून द्वीपवर्णन, भूगोल, सूर्यमंडल वर्णन, नवग्रहरथ वर्णन, ऊर्ध्वलोक वर्णन, सप्तपाताल वर्णन करून गणेश स्वरूप ब्रह्मांडाचं वर्णन केलं. प्रियव्रताच्या नाभी नावाच्या कलावतार नातवाला 100 पुत्र झाले. त्यातील 9 योगी गाणपत्य झाले. सर्वात ज्येष्ठ ऋषभ याने शंकराकडून गणेशतत्व समजून घेऊन गणेशता मिळविली. ऋषभपुत्र भरत तप करीत असता मृगशावकासक्त झाला आणि मरून मृगरूप होऊन पुलह ऋषींच्या आश्रमी गेला. तिथे आलेल्या ब्रह्मदेवांनी पुलहाला केलेला उपदेश त्याने ऐकला. पुलहाने गणेशस्तवन केलं. ते सर्व ऐकून आणि पाहून त्याने मृगरूप टाकलं आणि तो अंगिरस कुलात जडभरत या नावाने प्रसिद्ध गाणपत्य झाला. घरी मनस्वी त्रास झाल्याने बाहेर पडलेल्या त्याला चोरांनी धरलं. त्याचा बळी देत असता त्याने केलेल्या गणेशस्मरणाने आलेल्या गाणपत्यांनी चोरांचा नाश केला. हिंडत असलेल्या जडभरताला सिंधू देशाधीश रहुगणाचे शिविका वाहक बनून जात असता बोलावं लागलं. त्यावरून राजाने त्याचं मोठेपण जाणलं. जडभरताने स्वतःची ओळख सांगताच रहुगण विनम्र होऊन आणि तत्वज्ञान ऐकून गाणपत्य झाला. त्याने त्याला शांती प्राप्त झाली. मयुरेश तीर्थाला आलेल्या जडभरताने स्तुती करून गणेश दर्शन घेतलं. मनूच्या उत्तानपाद राजाची कथा मुद्गलांनी सांगितली. त्यात सापत्न भावामुळे बाहेर पडलेल्या दुर्वाला नारदोपदेश होऊन गणेश दर्शन झाल्याचं त्यांनी कथन केलं. ध्रुवाच्या दुष्ट नातवाला वेनाला ब्राह्मणांनी शापून मारलं आणि त्याच्या शरीराचं मंथन करून पृथ्वी निर्माण केला. पृथ्वीचं दोहन करून त्याने 100 यज्ञ केले. त्यात विघ्न आणणाऱ्या इंद्राला त्याने क्षमा केली. मग इंद्राने त्याची पूजा केली. एकदा पृथ्वीराजाकडे आलेल्या सनकादी मुनींनी शंकरापासून मिळालेलं गणेश तत्व ऐकलं आणि तो स्वतःही सर्वस्व त्याग करून मोठा गाणपत्य झाला. त्याचा पुत्र प्राचीन वरही कर्ममार्गी होता. त्याला नारदाने ज्ञानयोग सांगून गणेश महात्म्य ऐकवलं. तोही ब्रह्मभूत होऊन गणेशभक्त झाला. त्याच्या प्रचेतस नावाच्या पुत्रांनी विष्णूंना प्रसन्न केलं होतं. एकदा तिथे आलेल्या नारदांनी त्याला गणेश तत्व कथन केलं तेव्हा तेही गणेश रूपाकार झाले. नंतर मुद्गलांनी दक्षाच्या जावयाची कश्यपाची सृष्टी कथन केली. मरीची पुलस्त्य आणि पुलह यांचा वंश सांगून आत्रिपुत्र वसिष्ठ आणि त्याचा पुत्र पराशर यांच्या संवादातून वसिष्ठाची तपश्चर्या निवेदन केली. वसिष्ठाप्रमाणेच पराशराने भक्ती करून गणेश हाच पुत्र होण्याचं वर मिळविला. दक्षाच्या विचारण्यावरून मुद्गल ऋषींनी गजासुराचा जन्म आणि पराशराच्या पुत्राची उत्पत्ती सांगितली. गजासुर सैन्यवध आणि गजासुर वध सांगून त्यांनी त्यास व्यास महात्म्य कथन केलं. शुकोपाख्यान गौतम चरित्र सांगून तसंच नृसिंह महात्म्य आणि वाराह महात्म्य सांगून च्यवनाची उत्पत्ती सांगितली. नंतर अग्निमहात्म्य वर्णन करून च्यवनाची तपश्चर्या सांगितली. पुढे भृगुचरित्र कथन केलं. च्यवन महात्म्य ऐकल्यानंतर मदाचं चरित्र सांग असं प्रह्लादाने म्हटल्यानंतर गृत्स मदाने मदासुराची कथा सांगण्यास प्रारंभ करून त्याचा राज्याभिषेक सांगितला. नंतर मदासुराने स्वर्गावर विजय मिळवल्याचं कथन केलं. देवीभक्त मदासुराने तारकाला देवीकडे पाठवलं. तो युद्ध निश्चित करून परत आला. त्याचा निरोप ऐकून मदासूर युद्धाला निघाला आणि त्याची इंद्राशी गाठ पडली. नंतर चालू झालेल्या अस्त्रयुद्धात इंद्राचा सर्वांसह पराजय झाला. ते युद्ध एवढ्यावरच न थांबता तिथे आलेल्या शंकरादिकांचाही पराभव झाला आणि मदासुराने विजयी होऊन सार ब्रह्मांड व्यापलं. त्रैलोक्याचं ऐश्वर तो भोगू लागला. त्यावेळी अधर्माचा उदो उदो झाला. स्वाहा स्वधादी बंद पडले. त्यामुळे चिंताग्रस्त झालेल्या देवांकडे सनतकुमार आले. त्यांना देवांनी असुरनाश आणि धर्मस्थापना होण्यासाठी उपाय विचारला. तेव्हा त्यांनी गणेशाची उपासना सांगितली. त्याप्रमाणे यथासांग उपासना झाल्यावर एकदंत प्रसन्न झाला आणि त्यांना त्यांच्या मनाप्रमाणे त्याने वर दिला. ही वार्ता नारदांकडून कळताच मदासुराने दूत पाठवला. त्याच्या करवी युद्धाचा निरोप येताच युद्धासाठी निघालेल्या मदासुराला गणेशाने परशूने विद्ध केलं. त्यामुळे त्याने स्वतःचा पराजय मान्य केला. एकदंताची स्तुती करून तो स्वस्थानी गेला. मग सर्व देवांनी एकदंताची स्तुती केली. हे चरित्र ऐकल्याने भुक्ती आणि मुक्ती लाभते. प्रह्लादाने आणखी चरित्र विचारल्यावरून गृत्समद सांगू लागले. गौडनगरात रौद्रकेतू शारदा यांना झालेल्या देवांतक नरांतकांनी हाहाकार उडवला. तेव्हा देवांच्या प्रार्थनेने संतुष्ट होऊन वर दिल्याप्रमाणे कश्यपाचा पुत्र म्हणून गणेश जन्मला. तिथे त्याच्यावर अनेक संकटं आली. आपल्या मुलाच्या लग्नासाठी पुढे काशी राजा त्याला आपल्या घरी काशीला घेऊन गेला. तिथेही त्याच्यावर अनेक संकटं आली. काशी राजाकरवी गणेशाने भृशुंडीला बोलवून दर्शन दिलं. भृशुंडीच्या भक्तीने काशी राजा प्रभावित झाला. भृशुंडीची कथा विचारल्यावरून गृत्समदाने कैवर्तकाचा यमराज सूर्याचा संवाद ऐकवला. यमधर्माचा शाप दूर करणारं कुंडसंभव चरित्र सांगितलं. नंतर नामा कोळ्याची कथा ऐकवली. मुद्गलांना मारण्यासाठी तो आला असता त्यांच्याच आदेशानुसार गणेश ध्यान करू लागला. त्यातूनच त्याला सोंड फुटली. मुद्गलांनी त्याला ब्राह्मणत्व देऊन एकाक्षरी मंत्र सांगितला. चित्तवृत्तीचा निरोध करून त्याने काशीराजाच्या घरी गजाननाचं पूजन केलं. अनेक संकटांना दूर सारून आणि त्या दैत्यांना ठार करून विनायकाने काशीराजाच्या मुलाचा विवाह पार पाडला आणि नंतर राजाला सदेह गणेश लोकाला नेलं. तदनंतर गृत्समधाने पुष्टीपतीचं भुक्तिमुक्तीप्रद चरित्र सांगण्यास प्रारंभ केला. शक्तिभक्त शकुनीपुत्र दुर्मतीने शक्तीची आराधना करून वर मिळविले, देवांचा पराभव केला. अखेर त्याने शक्तीलाच आपली पत्नी बनवण्याचा घाट घातल्यामुळे शक्ती शंकरांकडे गेली. नारदांच्या सांगण्यावरून केलेल्या शिवशक्तीच्या प्रार्थनेने गजानन त्यांचा पुत्र झाला. त्यावेळी दर्शनासाठी शनैश्वर सहकुटुंब आला. संत्रस्त झालेल्या शनीला गणेशाची उपासना लाभली. गणेशाचं प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर तो परत आला. नंतर गणेशाने विष्णूंना दूत म्हणून दुर्मतीकडे पाठवलं, पण त्याचा उपयोग झाला नाही. दोन्ही सैन्ये सज्ज झाली. युद्धात दुर्मतीने उपटलेल्या डाव्या दातानेच गणेशाने त्याला ठार मारलं. नंतर गृत्समदाने लोपामुद्रेच्या इच्छेसाठी अगस्त्याने केलेल्या द्रव्य प्रयत्न सांगण्यास प्रारंभ केला. दिलीपाच्या सांगण्यावरून द्रव्यासाठी अगस्त्य वातापीकडे आला. भोजनात पशुरूप इल्वल नष्ट झालेला पाहून वातापी समुद्रात जाऊन लपला. तेव्हा समुद्र शोषणाचा उपाय ब्रह्मदेवांनी विचारला असता गणेशाची उपासना सांगून ब्रह्मदेवांनी गोलोकातील राधाकृष्ण शापाचं कथानक सांगितलं. आपण ब्रह्म आहोत या त्यांच्या भ्रांतीचं निराकरण होऊन दोघांनी स्तवन केलं आणि पुष्टीपतीच्या कृपेने दोघे गाणपत्य होऊन गोलोकी गेली. अगस्त्याला समुद्र प्राशनाची शक्ती प्राप्त होण्याविषयी गणेशाचं आश्वासन मिळालं. ब्रह्मदेवांकडून षडाक्षरी मंत्र घेऊन 3 महिन्याच्या तपाने सिद्ध झालेल्या अगस्त्याने समुद्र शुष्क केला. वातापी नगरीत जाऊन द्रव्य घेऊन लोपामुद्रेस दिले आणि तो गणेशभक्त होऊन राहिला. पुढे गृत्समद कपिलचरित्र सांगू लागला. मनुपुत्री देवहूतीला कर्दमापासून झालेल्या विष्णू अवतार असलेल्या कपिलापासून सर्वसार रूप गणेश तत्वज्ञान कर्दमाने ऐकलं. ज्ञान सांगून कपिल गंगेच्या दक्षिणतीरी गेला. तिथे भेटण्यास आलेल्या इंद्राने संतुष्ट होऊन दिलेला चिंतामणी नावाचा मणी कपिलाने गळ्यात धारण केला. तो मणी षडक्षरी मंत्राने तप केलेल्या विष्णूंना गणेशाने दिला होता. पुढे तो विष्णूंनी इंद्राला आणि इंद्राने कपिलाला दिला. एकदा सैन्यासह आलेल्या गणासुराने चिंतामणीचा प्रभाव पाहिला आणि बळजबरीने तो पळवून नेला. प्रह्लादाच्या विचारण्यावरून गृत्समदाने गणासुराची पूर्वजन्म कथा सांगितली. कपिलाच्या स्तुतीने प्रसन्न झालेल्या गणेशाने गणासुराच्या वधासाठी मी तुझा पुत्र होईन असा वर त्याला दिला. त्याप्रमाणे अग्निकुंडातून प्रकट झालेल्या एकदंताने मी तुझा पुत्र आहे असं सांगताच कपिलाने चिंतामणी मणी परत मिळावा अशी इच्छा प्रकट केली. तेव्हा गणेशाने गणासुराच्या स्वप्नात जाऊन त्याला मारल्याचं आणि मणी पळवून कपिलाला दिल्याचं दाखवलं. त्यामुळे रागावून तो दैत्य ससैन्य निघाला आणि कपिलाला मारण्यासाठी आश्रमात आला. तिथेच असलेल्या गणराजाने परशुने त्याचं मस्तक तोडून तो मणी कपिलाला दिला. माझं सर्व चिंतित सफल झालं असं म्हणून तो चिंतामणी स्वतः कपिलाने एकदंताच्या गळ्यात बांधला. अशा प्रकारे एकदंताच्या अवतार कथा सांगून गृत्समदाने प्रह्लादाला गणेशाची योग साधना समजावून दिली. त्याप्रमाणे वागून प्रह्लाद महायोगी झाला. दक्षाने विचारल्यावरून मुद्गलांनी एकदंत तीर्थाची माहिती आणि तिथे केलेल्या साधनेचं फल सांगितलं. सुताने दक्ष मुद्गल संवाद सांगून पुढे मी महोदर चरित्र कवीन असं शौनादिकांना आश्वासन दिलं. द्वितीय खंड समाप्त.

श्रोते हो आत्ताच आपण ऐकलत श्री मुद्गल पुराण संहिता वाचन. अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. ध्वनिमुद्रण ओरायन स्टुडिओज पुणे. प्रस्तुती भक्तीसुधा.

श्रोतेहो भक्तिसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा. भक्तिसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या. अधिक माहितीसाठी संपर्क भक्तिसुधा 70 20 35 31 30. नंबर पुन्हा एकदा 7020353130. श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तिसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तिसुधा. आता ऐकूया वसंत निनावे यांची गीतरचना. संगीत आहे कमलाकर भागवत यांचं आणि स्वर आहे सुमन कल्याणपूर यांचा.

श्रोतेहो भक्ती सुधाच्या इतर सर्व कार्यक्रमांची आणि उपक्रमांची माहिती घेण्यासाठी भक्तीसुधा.co.in या आमच्या वेबसाईटला अवश्य भेट द्या.

आपण ऐकत आहात इंटरनेट रेडिओ स्टेशन भक्तीसुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास। श्रोतेहो, सादर करत आहोत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा। उपासनेची सुरुवात श्लोकाने होणार आहे, त्यानंतर स्वामी लीलावर्णन, स्वामी समर्थ तारक मंत्र आणि स्वामी समर्थांची आरती होईल। उपासनेचा शेवट श्री स्वामी नामजपाच्या एका माळेने होणार आहे। श्री स्वामी महिमा या कार्यक्रमाची निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे, प्रस्तुती भक्तीसुधा।

0: श्री स्वामी समर्थ। अक्कलकोट जवळ एक खेड होतं, तिथे राधा नावाची एक बाई होती। बाळंत होऊन 8-10 दिवस झाले होते। मूल जन्मल्यापासून आजारीच होतं। वैद्यांनी खूप उपचार केले, परंतु काहीही उपयोग झाला नाही। मूल अत्यवस्थ झालं। राधा स्वामी भक्त होती। शेवटचा उपाय म्हणून ती आपल्या अत्यवस्थ मुलाला पांघरुणात गुंडाळून स्वामींपाशी आली आणि मुलाला स्वामींच्या चरणांवर ठेवून मुलाच्या डोक्यावरचं पांघरुण तिने काढलं। तेव्हा तिच्या लक्षात आलं की आपलं मूल मृत झालेलं आहे। राधाने आकांत मांडला। हमसून हमसून ती रडू लागली। ती महाराजांना म्हणू लागली, स्वामी तुम्ही माझे तारणहार आहात। अत्यवस्थ मुलाला तुमच्या पायावर घालावं म्हणून 6 कोस चालत आले। तुमच्या चरणांवर ठेवण्यापूर्वीच माझं मूल मरण पावलं। मला ह्या संकटातून सोडवा, मला माझं बाळ परत हवं हो स्वामी। बाईंचा आकांत एवढा व्याकुळ करणारा होता की सेवेकरी सुद्धा द्रवले। स्वामींना राधेची करुणा आली। स्वामींनी बाळाला हातात घेतलं, मुलाचे पाय धरले आणि एका विलक्षण वेगाने स्वामी बाळाला गरागरा फिरवू लागले। समोर एक चर खणलेला होता, त्या खड्ड्यात स्वामींनी मुलाला फेकून दिलं। त्या मुलाने जिवंत होऊन रडून रडून आकांत मांडला। राधेला गगनानंद झाला। स्वामींनी आपलं मृत मूल जिवंत केलं ह्याचा तिला एवढा आनंद झाला की तिने स्वामींचे चरण आपल्या आनंदाश्रूंनी धुतले। वारंवार ती पाया पडू लागली, म्हणू लागली, स्वामी तुमची माझ्यावर कृपा झाली। मी निराधार, मुलाचे वडील ह्याच्या जन्माच्या अगोदर 1 महिना गेले, मला वैधव्य आलं। हा मुलगा माझा आधार होता, परंतु काळाने त्याच्यावर सुद्धा झडप घातली। तुमची कृपा झाली, वंशाचा दिवा विझला होता तो पुन्हा प्रकाशमान झाला। स्वामींनी राधेवर कृपा केली होती, परंतु गावातलं एक तरुण द्वाड टोळकं तिथे उभं होतं। ते टोळकं स्वामींचं कट्टर वैरी होतं। त्यातला एक जण चटकन म्हणाला, मूल जिवंतच होतं, गरागरा फिरवून महाराजांनी खाली आपटलं म्हणून ते रडायला लागलं इतकंच। स्वामींनी त्या उपद्व्यापित तरुणाकडे भेदक नजरेने पाहिलं, मात्र त्या तरुणाचा जीव कासा वीस झाला। मृत्यूदेवतेला स्वामींनी रिकाम्या हाताने परत पाठवलं नाही। मृत्यूदेवतेचा रिकामा फास त्या व्रात्य तरुणाच्या गळ्यात पडला होता।
1: श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।
0: ऐकूयात स्वामी संदेश। भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे। माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांनो, भगवंताला साक्षी ठेवून आपण प्रत्येक श्वास घेतला तर नामस्मरणाला चंदन सुगंध सुटतो। याचा सोपा अर्थ असा की आपण करीत असलेल्या प्रत्येक कामात भगवंताला साक्ष ठेवून गर्क झालं की फलाशा संपते आणि केलेलं प्रत्येक कर्म उत्तम होतं। भगवंत घरी येणार आहे म्हणून तुम्ही साधा केर काढलात तर जमीनच म्हणू लागते की आज किती छान वाटत आहे। याचा अर्थ असा की परमेश्वराच्या चरणांना केर लागू नये म्हणून जेव्हा केर काढला जातो तेव्हा प्रत्येकाचे पाय समाधान पावतात।

श्रोतेहो आत्ताच आपण ऐकलीत श्री स्वामी समर्थांची दैनंदिन उपासना श्री स्वामी महिमा. स्वामी लीला वर्णनाचे लेखक होते श्री वामन देशपांडे. नित्य स्वामी दर्शन या मनोरमा प्रकाशनाच्या पुस्तकातला हा भाग आपण ऐकलात. याचं अभिवाचन केलं होतं आशिष केसकर यांनी. स्वामी समर्थ तारक मंत्र, स्वर होता भाग्यश्री केसकर आणि सहकारी यांचा. निर्मिती ओरायन स्टुडिओज पुणे आणि प्रस्तुती भक्तीसुधा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्तीसुधा। भक्तीसुधावरून आपल्या धर्मातील अनेक बाबी जाणून घ्या आणि आपल्या समृद्ध परंपरांचा लाभ आपल्याबरोबरच पुढच्या पिढीलाही द्या। श्रोते हो, भक्तीसुधाच्या या श्रवण यज्ञात आपण सढळ हस्ते मदत करा आणि आपल्या धर्मातील सद्विचार, सद्भावना तसंच आपल्या संस्कृतीची धुरा पुढच्या पिढीपर्यंत नेण्यासाठी हातभार लावा। भक्तीसुधाला देणगी स्वरूपात आर्थिक मदत करण्यासाठी आपण आमच्या वेबसाईटला भेट देऊन त्यातील डोनेट या पेजला अवश्य भेट द्या। अधिक माहितीसाठी संपर्क भक्तीसुधा 70 20 35 31 30। नंबर पुन्हा एकदा 7020353130।
1: श्रोते हो, आता ऐकूयात श्री पंत महाराज बाळेकुंद्री यांनी लिहिलेली श्री गुरुदत्तांची पारंपरिक आरती। स्वर शैलेश रानडे आणि सहकारी।

0: श्रोतेहो आपण ऐकत आहात भक्तीसुधा. भारताची दैदिप्यमान आध्यात्मिक परंपरा आणि संस्कृती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा भक्तीसुधा.
1: गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर ऐका रोज सकाळी 9 ते 10 श्री गणेश आराधना. याची रोज सुरुवात नित्य गणेश उपासनेने होईल, ज्यात श्री गणपती अथर्वशीर्ष, मंगलमूर्ती श्री गणरायाची आरती आणि मंत्रपुष्पांजली, तसंच श्री मुद्गल पुराण, श्री गणेशाची 108 नावं आणि गणेश गीतं प्रसारित होतील. या श्री गणेश आराधनेचं पुनःप्रसारण ऐका रात्री 9 ते 10 या वेळेत. या संपूर्ण गणेश उत्सव काळात भक्तीसुधा इंटरनेट रेडिओवर श्री गणेश आराधनेचा लाभ घ्या आणि श्री गणरायाची कृपा प्राप्त करा.

0: श्रोते हो, आपण ऐकत आहात भक्ती सुधा, आत्मोन्नतीचा आध्यात्मिक प्रवास।
1: निरामय जीवन।
2: हरिओम। प्राणायामाची सुरुवात करण्याआधी 3 वेळा ओंकार म्हणूया।

ओंकार साधनेमुळे आपलं चित्त स्थिर झालं असेलच. प्राणायाम करताना पाठीचा कणा सरळ असायला हवा. यासाठी पद्मासन, वज्रासन किंवा सुखासन म्हणजे सरळ मांडी घालून ध्यानात्मक आसनात बसा. आता भस्रिका प्राणायामाने सुरुवात करूया. भस्रिका प्राणायाम करताना दोन्ही नाकपुड्यांनी श्वास छातीत पूर्णपणे भरून घ्या आणि बाहेर सुद्धा पूर्णपणे तितक्याच वेळात सोडा. प्राणायाम करताना डोळे बंद ठेवून मनात प्रत्येक श्वास आणि उच्छ्वासाबरोबर ओमचं चिंतन आणि मनन करा. हा प्राणायाम करताना जेव्हा श्वास आत घ्याल तेव्हा पोट फुगवून देऊ नका. प्रत्येक प्राणायाम आपण 3 मिनिटं करणार आहोत, त्यामुळे ह्या आकड्यांच्या बरोबर श्वासाची गती ठेवा. 1 2 1 2. प्रत्येक जण आपापल्या शक्ती सामर्थ्यानुसार हा प्राणायाम संथ गतीने, मध्यम गतीने अथवा जलद गतीने करू शकतो. ह्या प्राणायामाची सवय झाल्यावर गती वाढवत न्या. उच्च रक्तदाब आणि हृदयरोग असणाऱ्यांनी भस्रिका जलद गतीने करू नये. भस्रिका करताना मनामध्ये असा विचार करा की या अखिल विश्वात सामावलेली दिव्य शक्ती, पवित्रता, सुख, शांती, आनंद, ऊर्जा असं जे जे काही मंगल आहे, शुभ आहे, ते प्रत्येक श्वासाबरोबर माझ्या देहात प्रवेश करत आहे. अशा दिव्य संकल्पासहित केलेला प्राणायाम नक्कीच लाभदायक ठरेल. भस्रिका प्राणायामामुळे फुफ्फुस सशक्त होतात, हृदय आणि मेंदूला शुद्ध प्राणवायू मिळाल्यामुळे आरोग्य प्राप्त होतं. सर्दी, जुनं पडसं, ॲलर्जी, श्वासरोग, दमा असे रोग दूर व्हायला मदत होते. तसंच शरीरातील प्राण आणि मन स्थिर होतं. हा प्राणायाम रोज 3 ते 5 मिनिटं केला तर त्याचा लाभ तुम्हाला नक्कीच जाणवेल. ह्या ध्वनिमुद्रिकेत दिलेल्या प्राणायामांच्या नंतर जास्त वेळ प्राणायाम करण्यासाठी शेवटी दिलेल्या संगीतावर प्राणायामाचा सराव करा.